FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 अधिक ज्येष्ठ शके 1948, 14 जून 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या अमृतधारा या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या पी सावळारामांच्या या सुंदर अशा भूपाळीनं.

सहकारांसमवेत सुरेश वाडकर यांनी गायलेली ज्योतिबाची भक्तिरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना.

विठ्ठल शिंदे यांनी सहकाऱ्यांसमेत गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना आपण ऐकली. अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी सहकाऱ्यांसमेत गायलेलं बुद्धगीत.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं महावीर गीत आपण ऐकलं. अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

0: अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:36 होत आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 कृषी वार्ता. यामध्ये कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारानिमिती याविषयीची माहिती. 6:45 आरोग्य एवं धनसंपदा याअंतर्गत अंडाशयातील गाठी. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर यामध्ये पावसाळा आणि जैवविविधता या विषयावरचं बापूराव आंधळे यांनी केलेलं लेखन आपण ऐकू शकाल. 6:55 दिनविशेष. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात सुप्रिया जोशी यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल, वाणीचं तप. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योग, त्यांची तंत्र, आसनं आणि फायदे याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची. 8:15 प्रायोजित कार्यक्रम रुचिरा मसाले खवैगिरी. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 आपण ऐकू शकाल गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कायदेविषयी बोलू काही. यामध्ये शहर विकास आणि कायदे याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा 3 आपण ऐकू शकाल. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपत्रे यांनी. 10:00 आपली आवड. 10:30 जितेंद्र घोटके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. आणि त्यानंतर आपण ऐकू शकाल लोकसंगीत. 11:00 रामचरित मानसगान या कार्यक्रमाचा 378. आज सकाळी 11:10 गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये रक्तदानाचं महत्व याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेली मतं आणि त्यांच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल. संवादिका लजिना तुरू. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वणित मंडळ.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: एक वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:35 गंमत जम्मत या अंतर्गत नमस्कार दोस्तानो सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. याशिवाय मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या उर्वरित दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

0: बँड 109.7 MHz वर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग.
2: मंडळी, ट्रेच्या गुणवत्तेवर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाचं यश अवलंबून आहे. ट्रे योग्य आकाराचा असायला हवा, हाताळणी योग्य प्रकारे करता आली पाहिजे, निवडलेला ट्रे चाऱ्याचं वजन पेलणारा असावा, ट्रेच्या बाजू भक्कम असाव्यात कारण ट्रेचं पूर्ण वजन या बाजूंवर असतं, या बाजू रॅकवर टेकलेल्या असतात. मंडळी, ट्रेमध्ये बियाणं टाकत असताना ते काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असं न होता ते एकसारखं पसरता येणंसुद्धा सोपं होण्यासाठी ट्रेमध्ये उंच ओळ्या असाव्यात. यामुळे आपल्याला बियाणं पसरण्याचा अंदाज येतो. या ओळी सर्वसाधारणपणे 1.5 ते 1 cm असाव्यात, त्यामुळे पाणी पुरवठा सगळ्या बाजूला एकसारखा होतो. चारा तयार करताना पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर केला तर चाऱ्याची चांगली वाढ होते, रोग नियंत्रण करता येतं. ट्रेच्या अशा ओळींच्या शेवटी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र ठेवलेली असतात. ही छिद्र शक्यतो ट्रेच्या दोन्ही बाजूला ठेवली तर आपण ट्रेची कोणतीही बाजू उताराकडे ठेवू शकतो. चारा उत्पादन करताना स्वच्छता महत्वाची आहे. ट्रेचा भाग हा जास्त खाच खळगे असलेला नसावा. मंडळी, मका, गहू, चवळी, ओट यांचा वापर आपण बियाणं म्हणून करू शकतो. आपल्या भागातलं वातावरण, बियाण्यांची उपलब्धता यानुसार आपण बियाणं निवडावं. थंड भागामध्ये गहू किंवा ओट यांचं उत्पादन चांगलं येतं तर उष्ण भागामध्ये मक्याचं उत्पादन चांगलं येतं. बियाणं निवडताना ते स्वच्छ अंकुरित होणारं असावं, रोगाचा प्रादुर्भाव नसलेला असावा, बियाणं प्रक्रिया केलेलं नसावं. बऱ्याचदा यंत्रानं काढणी केलेल्या मक्याच्या बियाण्यांचा अंकुर व्यवस्थित राहत नाही, त्यामुळं असं बियाणं हायड्रोपोनिक्स पद्धतीत उगवत नाही. उलट असं बियाणं पाण्याच्या वापरानं कुजतं, चाऱ्याचा वास येतो, ट्रेमध्ये बुरशीची वाढ होते. सुरुवातीला थोडं बियाणं घेऊन त्याची उगवण क्षमता तपासून मग त्याचा वापर करायला हवा. मंडळी, यासाठी पाण्याचं नियोजन करत असताना चारा उत्पादनात पाणी हे पोषणासाठी तर लागतंच, पण त्याचा वापर इथं तापमान, आर्द्रता, रोगनिवारण यासाठी केला जातो हेही महत्वाचं आहे. यामुळे कमीत कमी पाण्यात चारा तयार करावा. बऱ्याच ठिकाणी हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीमध्ये वापरलेलं पाणी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी एका ठिकाणी संकलित करून ते फिल्टर केलं जातं, त्यामुळे पाण्याची चांगली बचत होते. पण अशा पाण्याचा पुनर्वापर करताना जागरूक असायला हवं. स्प्रिंकलर वारंवार खराब होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. मंडळी, योग्य गुणवत्तेचं बियाणं, ट्रेची संरचना, पाण्याचा योग्य वापर, आर्द्रता, तापमान, चाऱ्याची हाताळणी या महत्वाच्या बाबी आहेत. अंकुरित क्षमता नसलेल्या बियाण्याची निवड करता कामा नये.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा दुसरा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळित धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
4: चिंता तुमच्या परीक्षेच्या तयारीला बाधा आणत आहे आणि तुम्ही निकालाबद्दल चिंतित आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा. आमचे प्रशिक्षित समुपदेशक तुम्हाला परीक्षेशी संबंधित ताण तणाव दूर करण्यास मदत करतील.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 6:50

0: मिनिटांनी जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
1: सहा वाजून 45 मिनिटं झाली आहेत.

0: श्रोताहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोताहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्ट जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्ट आहे किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट, तर या शिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या शिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी शिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम शिस्ट. ही पण एक साधी शिस्ट आहे, ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे शिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे शिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील शिस्ट. हे जे वरील शिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय शिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस शिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट शिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
3: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
1: श्रोते अवश्य ऐका आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी ठीक 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
4: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011-2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता हो किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात. पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात.

0: जातात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते अवश्य ऐका आज सकाळी ठीक 8:15 रुचिरा मसाले खवैगिरी हा प्रायोजित कार्यक्रम, 8:40 आणि चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, आणि 10:30 जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा सीबीसी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेणार आहोत, आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. तेव्हा अवश्य ऐका रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
6: श्रोतेहो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: रसिका, ऐकूया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 14 जून जागतिक रक्तदान दिन. मानवी रक्तगटाचा शोध लावणाऱ्या कार्ल लँडस्टाईलर यांचा आज जन्मदिन. त्यांना 1930 नोबेल पुरस्कार मिळाला. आज महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था, महिला महाविद्यालये, महिला विद्यापीठ असे अनेक उपक्रम आपल्या जीवनात यशस्वी करून राबवले. आज नाटककार आणि दिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृती दिन. कोल्हापूर भूषण डॉक्टर आर व्ही भोसले यांचा आज स्मृती दिन. भारतात पहिला रेडिओस्कोप करणारे ते खगोलशास्त्रज्ञ होते. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
6: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
7: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
8: सकाळचे ठीक 7:00

सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात सुप्रिया जोशी यांचा ललितबंध वाणीचं तप.

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न दबध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम। अर्थात पिंजऱ्यातले राघू मैना गोडगोड बोलतात, जे ऐकतात ते आत्मसात करतात, परत परत तेच तेच बोलतात आणि मग पिंजऱ्यातच अडकून स्वातंत्र्य गमावून बसतात। बगळा मात्र गप्प असतो, लक्ष साधण्यासाठी बक ध्यान लावून उभा असतो, पारतंत्र्यात न अडकता इष्ट साध्य करून घेतो। हे ऐकताना डोळ्यासमोर लहानपणी मन लावून ऐकलेली एक गोष्ट आठवली, नव्हे ते शब्दचित्रच डोळ्यासमोर साकार व्हायला लागलं। डौलदार वळण घेतलेली नदी, तिच्या काठावरचं जुनं पुराणं जांभळाचं झाड, त्यावरचं माकड, त्या माकडाची आणि नदीतल्या मगरीची दोस्ती, मैत्रभावनेनं उदार अंतःकरणानं मगरीला जांभळं देण्याचा माकडाचा भाबडेपणा आणि परिपाठ। एक दिवस मगरीच्या मनात आला विपरीत विचार। मगरीनं त्याला चक्क घरी मेजवानीसाठी आमंत्रण दिलं आणि हे माकड सरळ मनानं चाललं तिच्या पाठीवर बसून। आता मात्र मगरीच्या मनात आनंदाच्या उकळ्या, बोलण्याची उबळ काही केल्या थांबायलाच तयार नाही। शेवटी ती बोलून गेली, माझी मुलं मला रोज म्हणतात, अगं आई, इतकी गोड जांभळं खाणाऱ्या माकडाचं काळीच किती गोड असेल। माकड क्षणात सावध झालं, सतर्क झालं आणि न विचलित होता मगरीला म्हणालं, अगं पण मी माझं काळी झाडावरच ठेवून आलो आहे। मूर्ख मगरीचा विश्वास बसला त्याच्यावर आणि निघाली परत त्याला घेऊन काठावर। पंचतंत्रातल्या हितोपदेशातली ही कथा शंभर वेळा ऐकलेली पण न अनुसरलेली। बोलण्याची उबळ मगरीला थोपवता आली नाही आणि दुसऱ्याचं बोलणं सावधपणे ऐकून कृती केली म्हणून माकडाचा जीव वाचला। खरंच किती अफाट बडबडतात माणसं, सगळ्या भावभावनांची जंत्री तपशीलवार मांडतात, आनंद दुःख मान अपमान विषाद सगळं सगळं व्यक्त करायची धडपड, अगदी काळाचं वेळेचं परिस्थितीचं भान न ठेवता। मान्य आहे, बोलणं हा विचारांचा व्यक्त आविष्कार आहे, व्यक्त होणं ही प्रत्येकाची गरज आहे, एक प्रकारचं विरेचनच आहे ते, पण हे भान विसरून बोलणं, कधी एकटेपणाची पोकळी भरून काढण्यासाठी तर कधी मनातल्या भीतीवर मात करण्यासाठी, कधी मनाची अस्वस्थता लपवण्यासाठी तर कधी आणि कशासाठी, तोंडाची टकळी अखंड चालू असते लोकांचे कान किटेपर्यंत। कमी बोला, गरज असेल तिथेच तोंड उघडा, समोरच्याला अनावश्यक माहिती पुरवू नका, दुसरे काय बोलतात ते ऐकायला शिका, मनालाच प्रश्न विचारा, हे मी आत्ता इथे बोलायची गरज आहे का, जागा योग्य आहे का, वेळ योग्य आहे का, समस्त हो सगळं पण उमगतही नाही आणि आचरणात तर येतच नाही। बाष्कळ बडबड करत राहतात ही मंडळी आणि हास्यास्पद ठरतात, विशेषतः अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेली ज्येष्ठ मंडळी। आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी तसं होतं चा राग आळवत आळवत राहतात। विचारविमर्श, योग्य साधक बाधक चर्चा जरूर व्हाव्यात, त्या आवश्यकच आहेत, पण बोल घेवड्या पोकळ वांझोट्या चर्चा काय कामाच्या। वाढत्या वयानुसार तर अंतर्मुख व्हायलाच हवं आणि आपण गप्प तरी कुठे असतो, आंतरिक बोलणं तर अखंड सुरूच असतं आपलं, आपुलाची वाद आपणासी। मौन मात्र तुम्हाला वेगळी दृष्टी देतं, वेगळी जीवनशैली देतं, सभोवतालाकडे साक्षीभावानं पाहायची नवी जाण देतं। फक्त ते साधायला हवं आणि मनाच्या डोहात खोल खोल उतरता यायला हवं। गीतेतल्या 17व्या अध्यायात 15व्या श्लोकात कृष्ण सख्यानं पण सांगून ठेवलंय, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयम तप उच्यते। दुसऱ्याला दुःख न देणारं सत्य प्रिय आणि हितकर बोलणं आणि स्वाध्यायाचा अभ्यास म्हणजेच वाणीचं तप, पण लक्षात कोण घेतो।

0: साहित्याविषयी कार्यक्रम आपण ऐकलात ऐशी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात सुप्रिया जोशी यांचा ललितबंध ऐकलात वाणीचं तप. सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात

श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनं देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून

0: इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3 भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथं येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठे धरणी असून याबाबतीत भारत जगात 3 क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या

संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक षटकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
3: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी. श्रोते अवश्य आहे का, आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची 8:15 रुचिरा मसाले खवेगिरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
5: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
6: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
7: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झाला.
6: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
7: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
6: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
7: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
6: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
5: अरे बिजू, अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला.
2: श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 10:30 जितेंद्र घोडके सराफ हे प्रयोग कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
8: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
9: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
8: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी

0: दहावी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244641.
2: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठुंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे.

0: त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो. आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
1: सुरुवात होणार आहे
0: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये

0: अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
1: सुरुवात होणाऱ्या
0: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर, आता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणार आहे.
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर, किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे, आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात, तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत, आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे, आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं, किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात 1898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे, आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं नाव आहे, आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं, आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला, तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग,

0: लेझीम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद, तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो? म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्य विषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला, तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे, अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, AAPLIMARATHI 2

0: 10@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. 7:40 झाली आहेत. ऐकूया जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योग त्यांची तंत्र आसनं आणि फायदे याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो, योग म्हटलं की आपल्या सगळ्यांना डोळ्यापुढे येतात वेगवेगळी आसनं. कारण योगामध्ये किंवा योग वर्गामध्ये सगळ्यात जास्त केली जाणारी क्रिया म्हणजे आसनं आहेत. किंबहुना बऱ्याच वेळेला योगासने म्हणजेच योग असं पण समजलं जातं. योगशास्त्रामध्ये जी जी काही आसनं दिलेली आहेत ना, तर शारीरिक स्थितींवरून त्या आसनांचे चार प्रकार पडतात. पहिला आहे दंडस्थिती म्हणजेच उभं राहून करायची आसनं. दुसरं आहे बैठक स्थिती म्हणजे बसून करायची आसनं. तिसरी आहे शयनस्थिती म्हणजे पाठीवर झोपून करायची आसनं. तर चौथं आहे विपरीत शयनस्थिती म्हणजे पोटावर झोपून पालथं पडून करायची आसनं. तसेच आसनांचे अजून चार प्रकार पण केलेले आहेत. पहिली आहेत शरीर संवर्धनात्मक म्हणजे बॉडी बिल्डिंगची आसनं ज्याच्यामध्ये आपले स्नायू बिल्ट होतात. दुसरी आहे ध्यानात्मक आसनं म्हणजे जेव्हा आपण मेडिटेशनला बसणार असू तेव्हा ठराविक आसनात बसायला सांगितलेलं आहे, जसं की सिद्धासन, पद्मासन, ही म्हणजे ध्यानात्मक आसनं. त्याच्यानंतर प्रकार येतो तो म्हणजे संतुलनात्मक किंवा तोलात्मक आसनं ज्याच्यामध्ये आपल्याला एका पायावर किंवा शरीराचा तोल सांभाळायचा असतो. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे शेवटचा तो आहे विश्रांतीकारक आसनं, जसं की शवासन, मकरासन, ह्याच्यामध्ये आसनं झाल्यानंतर विश्रांती घ्यायची असते. तर असे एकूण आसनांचे प्रकार आपल्याला योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर श्रोते हो, आसनांचं वर्गीकरण बघितल्यानंतर किंवा प्रकार बघितल्यानंतर आपल्याला साहजिकच एक कुतूहल निर्माण होतं की ही आसनं कुणी करावी कधी करू नये, भरल्यापोटी करावीत का, याचे काही नियम आहेत का, म्हणजेच आसनांची काही तंत्र आहेत का. तर हो, नक्कीच आसनांची काही तंत्र आहेत, काही सावधानता पण त्याच्यामध्ये बाळगावी लागते. तर आसनांची ही तंत्र काय काय आहेत हे आता आपण जरा समजून घेऊयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आसनं करायची वेळ. खरं तर ग्रंथांमध्ये सांगितलंय की ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे एकदम पहाटे सूर्योदयाच्याही पूर्वी आसनं करावीत. ती सुद्धा आंघोळ करून करावीत, ते सुद्धा गार पाण्याची आंघोळ करून करावीत. पण सध्याच्या काळामध्ये हे तंत्र, हे नियम पाळणं काही आपल्याला प्रॅक्टिकली शक्य होणार नाहीये. मग निदान आपण काय करू शकतो की आपण ज्या पण काही वेळेला उठत असू, जर ती वेळ सकाळची लवकरची असेल तर उत्तमच आहे, नसल्यास किमान 7 ते 8 या वेळेमध्ये आपण लवकर उठून आंघोळ करून, आंघोळ न करता केलं तरी चालेल, पण सकाळी लवकर जर केलं आसनं तर आपल्याला दिवसभर त्याचा फायदा मिळायला मदत होते. आसनांची जागा कशी असावी? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आसनांची जागा ही हवेशीर असावी, एकदम कोंदट बंद खोलीमध्ये करू नये. जिथं नॅचरल भरपूर वारं असेल अशा ठिकाणी करावी. स्वच्छ, हवेशीर, प्रशस्त जागा असावी. कीटक विरहित असावी, गोंगाट विरहित असावी. कारण आसनं करताना मन आपलं एकाग्र होत असतं, त्यामुळे शांत ठिकाणी करावीत. हॉल किंवा रूममध्ये करत असल्यास भिंतीचे रंग हलके असावेत, प्रसन्न असावेत. एखादी उदबत्ती लावलेली असेल तर जास्त प्रसन्न वाटू शकेल. कुबट वास नसावेत. आसनांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कधीही आसनं किमान शिकताना तरी ती नक्कीच तज्ज्ञ गुरु किंवा चांगल्या योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकावीत. एकदा का आसनं करायला आली की मग आपण आपापला सराव

0: नक्कीच करू शकतो. आसनं करताना सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे की सोप्यातून अवघडाकडे अशी टप्प्याटप्प्याने प्रगती करावी. एकदमच अवघड आसन, एकदमच बाबा शीर्षासन किंवा हेड स्टँड असे प्रकार करायला जाऊ नये. त्याच्या आधी बरीच अशी आसनं असतात जी सोपी असतात आणि जी आपल्याला अवघड आसनांकडे घेऊन जातात. त्यामुळे तंत्र हे लक्षात ठेवावं की सोप्याकडून अवघडाकडे आसनं शिकत आणि सराव करत जावीत. श्रोते हो, आसनं करताना श्वासाची जोड ही अत्यंत महत्वाची समजली जाते. पोटाची घडी पडत असताना श्वास बाहेर सोडला जावा, पोट छाती एक्सपांड होत असताना श्वास आत घेतला जावा. किंवा दुसरं एक तंत्र आहे, जेव्हा आपण खाली वाकून आसनं करत असतो, जमिनीच्या दिशेनं जाऊन आसनं करत असतो, तेव्हा श्वास बाहेर सोडायचा असतो आणि बरोबर आपण विरुद्ध बाजूनं म्हणजे जमिनीपासून वर येणारी आसनं करत असतो तेव्हा श्वास आतमध्ये घ्यायचा असतो. अशी छोटी छोटी तंत्र ही लक्षात ठेवायची असतात आणि ती आसनं करताना वापरायची असतात. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की यूट्यूबवर किंवा चित्र बघून किंवा व्हिडिओ बघून हे बारकावे आपल्याला सांगितले जात नाहीत. आणि जरी सांगितले गेले तरी तज्ज्ञ गुरुला आपण काय चुकतो ते कळतं, त्यामुळे गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच आसनं सुरुवातीला शिकावीत. पुढचं तंत्र आहे की तोलात्मक आसनं करताना कायम डोळे उघडे असावेत. अगदी जेव्हा आपल्याला खूप चांगला सराव होईल तेव्हा आपण डोळे मिटून सर्वच आसनं करू शकतो. पुढचं तंत्र काय आहे बरं, तर कपडे सैलसर असावेत, सुती असावेत, एकदम घट्ट टाईट कपडे असू नयेत ज्याच्यामध्ये आपल्याला वागताना वळताना त्रास होईल, असे कोणतेही कपडे घालू नयेत. आसनांच्या आधी पोट रिकामं असावं. जर आपण जेवल्यानंतर आसन करणार असू तर किमान 3 ते 3.5 तासाचा गॅप हा अत्यंत आवश्यक आहे. ते सुद्धा साधा सात्विक आहार खाल्ला असेल तर. खूप जास्त तेलकट तुपकट असं काही खाल्लं असेल तर 4-4.5 तासाचा गॅप हवा. स्त्रियांनी पाळी सुरू असताना आसनं करू नयेत. गर्भवती महिलांनी सुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही ठराविक आसनं त्या करू शकतात. ग्रंथांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की वयाच्या 8व्या वर्षानंतर कुणीही योगासने करू शकतात. याच्यामध्ये स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नाही. श्रोते हो, फक्त काही काही विकारांवर काही काही आसनांचे निर्बंध लावलेले आहेत. जसं की मानेचा कमरेचा स्पॉन्डिलायसिस असेल, स्लिप डिस्क असेल, त्यांनी पुढे वाकायची आसनं करायची नसतात. म्हणूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलं तर आपल्याला ते सगळी माहिती विचारून मग काय करायचं काय नाही हे सांगू शकतात. तर श्रोते हो, या पद्धतीनं ही तंत्र आत्मसात करून जर आपण योगासनांचा सराव नियमितपणे केलात तर आपल्याला त्याचा नक्कीच भरपूर फायदा मिळू शकतो.
1: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योग, त्याची तंत्र, आसनं आणि फायदे याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आली.

0: भारा तांबे यांची सुगमरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:50 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा भविष्यातील शिक्षणाची.
2: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
3: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या जेई आणि सीईटी संदर्भातल्या तयारीच्या बाबत काही माहिती पाहिलेली होती की 11वी आणि 12वीत असताना कुठल्या टप्प्यात कुठल्या अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. ओव्हरऑल आपण जे सगळं माहिती पाहिली त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की इंजिनिअरिंगचं फाउंडेशन 11वी 12वी त्याच्यामध्ये तयारी त्या पद्धतीने करायला हरकत नाही. महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दलचं आपण काही चर्चा यापूर्वी कदाचित केली असेल. त्याच्यामध्ये सरासरी महाराष्ट्रात जवळपास 372-373 पेक्षाही जास्त कॉलेजेस झाली आहेत आणि त्या सगळ्याची संख्या पाहता दरवर्षी यावर्षीचा आकडा 1,79,000 जागा जवळपास इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या आहेत आणि त्याच्यानुसार आता सध्या इंजिनिअरिंगचे सगळे निकाल लागत आहेत आणि ह्या निकालानुसार ही सगळी ऍडमिशन प्रक्रिया कॅप राऊंडच्या माध्यमातून होत राहील. तशी जसं स्टेट लेवलचे ऍडमिशन्स आहेत तसं ऑल इंडिया लेवलमध्ये आपण ऍटोनॉमस बद्दल जे बोलत होतो तसे संपूर्ण भारतात 450-500 पेक्षा जास्त ऍटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत की जे संपूर्ण भारतात ऍडमिशन्ससाठी तिथे विद्यार्थ्यांना संधी राहते आणि याच्यामध्ये पहिल्या टॉप 50 युनिव्हर्सिटीजमध्ये आपले ऍडमिशन झाले भारतातल्या. तर अशा युनिव्हर्सिटीसाठी एक उत्तम क्रायटेरिया स्टुडंटसाठी की या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर अनेक एनजीओज आहेत, अनेक संस्था आहेत, लगभग जवळपास 115-120 अशा संस्था आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे त्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणार आहेत अशा संस्था आहेत. त्याच्यामुळे ऑल इंडियातल्या पहिल्या टॉप 50 कॉलेजचं टार्गेट आपण ठेवलं तर नक्की तुम्हाला पुढच्या 4 वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठीचे एक उत्तम नियोजन करता येऊ शकेल. या 450-500 कॉलेजेसबद्दल मी ऑटोनॉमस कॉलेजबद्दल बोललो. तसंच महाराष्ट्रसुद्धा सध्या जवळपास 16-17 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आता झालेल्या आहेत आणि याची कॉलेजची त्याची संख्या बघितलं तर तीही जास्त आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सुद्धा या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीसाठीची एक पॅरासिटी होते. या सगळ्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी मिळून यांची पॅरासिटीची एक्झाम होते आणि ह्या पॅरासिटीच्या एक्झामच्या मार्कवर या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन महाराष्ट्रातले होतात. त्याच्यामुळे ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत असणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे तयारी तशी करता येऊ शकेल. तर हे सगळं प्रिपरेशन करताना कायम हे आपल्याला डोक्यात पाहिजे की मला ऍडमिशन कुठं करायचं, काय टार्गेट आहे आणि कशा पद्धतीने मला ती तयारी करणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त तुम्ही कॉलेज इन्स्टिट्यूट अकॅडमी एवढ्यापुरतं मर्यादित राहाल किंवा फक्त त्या परीक्षा किंवा एखादी स्पेसिफिक एंट्रन्स एक्झाम एवढ्यात मर्यादित राहाल तर हे आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण ह्याच्यातला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तुमच्या ब्रँच सिलेक्शनचा. ज्याप्रमाणे

0: आणि तुम्ही ह्या कॉलेजची एक्झामची तयारी करणार आहे त्याप्रमाणे तुमच्या करिअरला पुढे नेणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाची आहे तुमची ब्रँच. ब्रँच सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं याबद्दलही पूर्वी आपण नक्की बोललो असू, पण तेही टप्प्याटप्प्यात नंतर आपण डिस्कशन नक्की करणार आहोत. त्यामुळे ब्रँच सिलेक्शनसाठी तुमचे 11वी 12वीचे सब्जेक्ट फार मॅटर करतील. तुमचं इनेट पोटेन्शियल म्हणजे तुमच्यातली असणारी नैसर्गिक आवड ती त्याच्यात महत्वाची असेल. करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशामध्ये जास्त आहेत त्या अशा अनेक काही पॅरामीटरच्या माध्यमातून आपण ब्रँच ठरवू शकतो. त्यामुळे एकदा ब्रँच टार्गेट फिक्स झालं, कॉलेज टार्गेट फिक्स झालं की त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या मार्कांचं टार्गेट सेट करता येतं आणि मग 2 वर्ष तशी मेहनत घेऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. या सगळ्याचा अधितार्थ इतकाच आहे की यानंतर तुम्ही आता जी तयारी करणार आहात 11वी 12वीमध्ये ती फक्त कुठल्या तरी परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता आता ती करिअरला कन्वर्ट करणारी किंवा आपलं भविष्य घडवणारी ही तयारी आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जितकी शक्य आहे तेवढी जास्त माहिती गोळा करून तुमच्याकडे कलेक्ट करायचा प्रयत्न करा आणि ती त्याचं अनालिसिस करून त्याला अपडेट घ्यायचा प्रयत्न करत राहा, म्हणजे तुम्ही टार्गेट लवकरात लवकर सेट करू शकाल. इंजिनिअरिंगच्या सेक्टर बरोबर आपण मेडिकल सेक्टर बद्दल पण काही गोष्टी पाहणार आहोत इथं. त्याच्यामध्ये विशेष करून कोअर मेडिकल ब्रँचेस बरोबर अनेक पॅरामेडिकल ब्रँचेस आहेत की ज्याच्याबद्दल मुलांना आता पुरेशी कल्पना नाहीये, त्याही गोष्टींच्या अशाच पद्धतीने आपल्याला एक एक डिटेलकडे जाता येईल. त्यामुळे इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन्ही एक चांगल्या प्रोफेशनल फील्डमध्ये तुम्ही उतरताना या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढील भागात आपण मेडिकल फील्ड बद्दलची माहिती डिटेल पाहूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. तेव्हा अवश्य ऐका रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 FM Band 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
4: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोते हो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: जूझ रहा पाकिस्तान, असीम मुनीर की नीतियों से हो रहा नुकसान, इस्लामाबाद में यौन उत्पीड़न और अपहरण के मामले बढ़े।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों से बातचीत करेंगे। दोनों नेता भारत इनोवेट्स कार्यक्रम का उद्घाटन भी करेंगे। इसरो प्रमुख वी नारायणन ने कहा, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन चंद्रमा पर 200 दिन तक काम करने में सक्षम लैंडर विकसित कर रहा है। मौसम विभाग ने कहा, दक्षिण पश्चिम मानसून के अगले 2-3 दिन में कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा और दक्षिण छत्तीसगढ़ पहुंचने की संभावना। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप का दावा, ईरान के साथ युद्ध समाप्त होने के समझौते पर आज हस्ताक्षर होंगे। और भारत ने धर्मशाला में वर्षा से बाधित पहले एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में अफगानिस्तान को 7 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे ठीक 8:15 वाजले, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्येगिरी।
3: ऐकूया खवय्यांसाठीचा चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्येगिरी। रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अगं रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, मी तुमची खवय्या मैत्रीण अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते। नमस्कार श्रोते हो, गेल्या भागात आपण आंब्याच्या आणि फणसाच्या काही पाककृती जाणून घेतल्या। आजच्या भागातही पिकलेल्या फणसापासून करता येणारे काही पदार्थ, त्याच्या पाककृती आता आपण जाणून घेऊया। आपल्या सर्वांना गाजराचा हलवा नक्कीच माहिती असणार। गाजराचा हलवा केला जातो, दुधीचा हलवा केला जातो, बरेच जण चिक्कूचा हलवाही करतात, किंबहुना आंबा घालून शिरा सुद्धा केला जातो। तर त्याच पद्धतीनं या फणसाचा हलवा सुद्धा केला जातो। हा पदार्थ साधारण दक्षिण कर्नाटक किंवा केरळ या भागामध्ये केला जातो। याची पाककृती सुद्धा सोपी आहे। चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारं साहित्य। फणसाच्या हलव्यासाठी आपल्याला मुगाची डाळ अर्धी वाटी लागणार आहे, पिकलेल्या फणसाचे गरे 1 वाटी लागणार आहेत, ओलं खोबरं 1 वाटी हवंय, गूळ 1 वाटी, तांदुळाची पिठी 1/2 वाटी, वेलची पूड 1 वाटी, पाणी, काजू, मनुके आणि 1/2 वाटी तूप। आता याची कृती अशी आहे की मुगाची डाळ आपण जी अर्धी वाटी घेतलेली आहे ती कोरडीच एका कढईमध्ये लालसर अशी परतवून घ्यायची। छान कुरकुरीत खमंग अशी ती मुगाची डाळ भाजली गेली की पूर्ण गार करून घ्यायची आणि त्या मुगाच्या डाळीची आपल्याला भरड करून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पिकलेल्या फणसाचे गरे बारीक तुकडे करून घालायचे आहेत, त्यामध्येच ओलं खोबरं 1 वाटी घालायचं आहे, गूळ 1 वाटी घालायचं आहे, आपल्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो, त्यानंतर 1/2 वाटी तांदुळाचं पीठ सुद्धा यामध्ये घालायचं आहे, त्याचबरोबर मुगाच्या डाळीची भरड जी आपण करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आहे, वेलची पूड 1 चमचा घालायची आहे आणि साधारण 1/2 ते 1/2 वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून एकजीव गंध असं वाटून घ्यायचं। त्यानंतर एका जाड बुडाच्या कढईमध्ये थोडंसं तूप घालून काजू आणि मनुके परतून बाजूला काढून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये आणखी थोडं तूप घालून साधारण 1/2 वाटी तूप आपल्याला या सगळ्या मिश्रणासाठी लागणार आहे। तर 1/2 वाटी तूप कढईमध्ये घालायचं, ते व्यवस्थित गरम झालं की ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे फणसाचे गरे, मुगाच्या डाळीची भरड आणि ओलं खोबरं, गूळ, तांदुळाचं पीठ, थोडंसं पाणी, ह्याची जी ही पेस्ट आहे ती सगळी पेस्ट त्या तुपामध्ये घालायची आणि छान हे सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत, व्यवस्थित शिजेपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं आहे। हे मिश्रण सतत परतत राहिल्यानंतर साधारण 7-8 मिनिटांनंतर याचा रंग

बदलू लागतो. साधारण चॉकलेटी कलरसारखं हे मिश्रण तयार होतं आणि त्याचबरोबर फणसाचा वास येऊ लागतो. त्याचबरोबर हे मिश्रण शिजलेलं आपल्याला लक्षात येतं. त्याचदरम्यान यामध्ये फणसाचे जे गरे असतात त्याचे अगदी बारीक तुकडे करून ते सुद्धा यामध्ये वरून दिसावेत यासाठी सजावटीसाठी म्हणूया घातले तरी छान लागतात. त्याचबरोबर काजू आणि मनुके जे आपण पहिल्यांदाच तुपावर परतून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये याच वेळी घालायचे आणि पुन्हा एकदा हे सगळं एकत्र करून एक वाफ येऊ द्यायची की आपला हा फणसाचा हलवा तयार होतो. वेगळा गोडाचा पदार्थ आहे आणि मला असं वाटतंय की फणसाचा हलवा हे आजपर्यंत कुणाला माहिती नसेल कदाचित, तर ही मी सांगितलेली एक वेगळी पाककृती तुम्ही जरूर करून पहा. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता यानंतर आणखी एक पदार्थ आपण जाणून घेणार आहोत, तो म्हणजे फणसाच्या बियांचा. आपल्याला लाडू वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आहेत, अगदी बुंदीच्या लाडूपासून वेगवेगळ्या पिठांचे लाडू म्हणजे तांदुळाच्या पिठाचा असेल, मुगाच्या पिठाचा असेल, बेसनाचा लाडू तर सर्वांनाच आवडतो. तर त्याच पद्धतीनं फणसाच्या ज्या बिया असतात, आठळे असतात, त्याचे सुद्धा लाडू केले जातात. हे लाडू कसे करायचे, यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला हवंय फणसाच्या बिया 10 ते 12, ओलं खोबरं 1 कप, शेंगदाणे 1 कप, गुळ 1/2 कप, वेलची पूड 1/2 चमचा, साजूक तूप साधारण 3 ते 4 चमचे आणि चिमूटभर मीठ. आता फणसाच्या ज्या बिया आहेत त्या आपण तशाच हवेला घरामध्येच सुकवून घ्यायच्या आहेत. एक 5-6 दिवस झाले की ह्या बिया सुकल्या जातात, त्याच्यावरचं जे साल असतं ते थोडं सैलसर होतं. मग 5-6 दिवसांनंतर ह्या बिया कढईमध्ये छान खमंग परतून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित या बिया सगळ्या भाजल्या गेल्या की मग त्या बाजूला काढून घ्यायच्या. त्यानंतर आपण 1 वाटी ओलं खोबरं जे घेतलेलं आहे ते सुद्धा साधारण 1 चमचाभर तूप घालून व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मग या दोन्ही गोष्टी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या या फणसाच्या बियांचे तुकडे आणि ओलं खोबरं हे त्यामध्ये घालायचं. त्याचबरोबर गुळ 1/2 वाटी आपण घेतलेलं आहे ते घालायचं, शेंगदाणे 1 कप घालायचे आणि वेलची पूड 1/2 चमचा घालायची आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं. अगदी याची बारीक भरड होण्यासाठी मध्ये मध्ये आपण 1-1 चमचा असं करत तुपाचा वापर सुद्धा करू शकतो की जेणेकरून हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव होईल. त्यानंतर हे सगळं मिश्रण बाजूला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग आवश्यकतेप्रमाणे पुन्हा तुपाचा वापर करून त्याचे आपण छान पद्धतीनं लाडू वळून घ्यायचे. अशा प्रकारे हे फणसाच्या आठळ्यांचे लाडू तयार होतात. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात आता यानंतरची पाककृती आपण जी जाणून घेणार आहोत ती छान तिखट चमचमीत अशी आहे. याच फणसाच्या आठळ्या किंवा बिया म्हणूया आपण, यांच्यापासून ही रस भाजी कशी करायची ते आता आपण जाणून घेणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आहे मटार 1 वाटी, फणसाच्या या बिया 1 वाटी, 1 मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणेजिरे पूड, 2 पळी तेल, मीठ, साखर आणि सजावटीसाठी कोथिंबीर. आता याची कृती सुद्धा अगदी सोपी आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घ्यायचं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, त्यामध्येच 2 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या उभ्या चिरून घालायच्या. हे कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून झाली की मग त्यामध्ये फणसाच्या आठळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सोलून त्याचे बारीक काप करून यामध्ये घालायचं. त्याचबरोबर 1 वाटी मटार घालायचे आणि 1 वाटी पाणी घालून हे मिश्रण शिजू द्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर अर्धवट अशा या बिया शिजल्या जातात की मग त्यामध्ये 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, मीठ, साखर, धणेजिरे पूड, गरम मसाला 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे आणि आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी घालून पुन्हा हे सगळं शिजत ठेवायचं आहे. साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर ही भाजी व्यवस्थित एकजीव होते, शिजली जाते की आपली ही आठळ्यांची रस भाजी तयार होते. जर या भाजीचा रस आपल्याला दाटसर हवा असेल तर यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण

0: करून घातलं तर तो रस दाटसर होतो आणि शिवाय या भाजीला चव सुद्धा वेगळी येते. त्याचबरोबर नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांसाठी या भाजीमध्येच आपण सुका जवळा असतो किंवा सुका गोलमा जो असतो तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून दोन चार पाण्यात धुऊन कढईत वेगळा परतून जर हे आपण तिखट मीठ घालून जेव्हा शिजवतो त्यावेळेला जर तो घातला आणि एकत्र हे सगळं शिजवलं तर ही मांसाहारी लोकांची आवडती डिश म्हणून सुद्धा आपण सर्व करू शकतो, हा पदार्थ आपण करू शकतो. तर या दोन्ही प्रकारे ह्या फणसाच्या आठळ्यांचा वापर करून ही भाजी आपण शाकाहारी किंवा मांसाहारी पद्धतीनं नक्कीच करू शकतो. आणि सर्व करताना यावर ओली कोथिंबीर बारीक चिरून घातली की छान चमचमीत अशा या फणसाच्या आठळ्यांच्या भाजीचा आस्वाद आपण नक्कीच घेऊ शकतो. तर श्रोते हो, आज सांगितलेले हे तीनही पदार्थ, फणसाचा हलवा, फणसाच्या बियांचे लाडू आणि फणसाच्या बियांची रस भाजी, तुम्ही जरूर करून पहा. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, तेव्हा मी तुमची खवय्या मैत्रीण अमृता खानोलकर आपला आज आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी, हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी पुलाव मसाले भात प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6 आणि 9 वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3 भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9 विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी

इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129 अंश ते 121 अंश सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी.

0: G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाले. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: शुभचिंतन करायचं आणि शुभ इच्छा करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचं? शुभ बोलायचं आणि शुभ आचार करायचा म्हणजे प्रत्यक्षात नेमकं काय करायचं? हा मुद्दा थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया। प्रथम आपण शुभचिंतन करणं म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करू। सामान्यपणे माणसांच्या जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल घटना घडत असतात, परंतु सामान्य माणसं अनुकूल घटना त्वरित विसरतात आणि प्रतिकूल घटनांबद्दल नित्य चिंतन करत राहतात। उदाहरणार्थ कोणी मानसन्मान केला तर माणूस ते तत्काळ विसरून जातो, परंतु कोणी जर अपमान केला तर तो त्याचं नित्य चिंतन करत राहतो। त्याचप्रमाणे सामान्य माणसं भविष्यात काही अनिष्ट घडेल अशी चिंता करत बसतात, किंवा आपल्या बायका मुलांचं भविष्यात काय होईल याची चिंता वाहतात। काही लोकांचा अशुभ चिंतन करण्याचा प्रकार जरा वेगळा असतो। हे लोक त्यांना जे प्राप्त झालेलं नसतं त्याचं ते सारखं चिंतन करत राहतात। उदाहरणार्थ एखाद्या बाईजवळ सोन्याच्या बांगड्या आणि पाटल्या असतात, परंतु तिच्याजवळ तोडे गोठ बाजूबंद हे दागिने नसतात। अशा परिस्थितीत ती बाई तिच्याजवळ बांगड्या पाटल्या आहेत हे विसरते आणि इतर दागिने जे तिच्याजवळ नाहीत त्याबद्दल ती खंत आणि दुःख करत राहते। एखाद्या जोडप्याला चांगली 6 मुलं असतात, कर्मधर्म संयोगानं त्यांचं एक मूल दगावतं। अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाचे आई वडील दुःखानं व्याकुळ होऊन वेडेपिसे होतात। ते स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या इतर मुलांचीही आबाळ करतात, त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिघडत आणि चिघळत जाते। वास्तविक मूल दगावलं म्हणून दुःख होणं हे स्वाभाविक।

भाविक आहे, परंतु दुःख करत बसण्यालाही काही मर्यादा ठेवली पाहिजे. गेलेल्या मुलाचं दुःख आणि चिंतन करत बसण्यापेक्षा आहेत त्या इतर मुलांचं उत्तम रीतीनं संगोपन करून त्यांच्या हिताकडे, आरोग्याकडे आणि शिक्षणाकडे पूर्ण लक्ष देऊन नामस्मरण करण्यात मन रमवलं पाहिजे. थोडक्यात, आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव अशा स्वरूपाचं अनिष्ट चिंतन करण्याची सवय बहुतेक लोकांना जडलेली असते, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. संसारात अनेक लोक दुःखी असतात, त्याचं प्रमुख कारण हेच असतं. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून हा सर्व प्रकार अनिष्ट आहे. अशा प्रकारचं अनिष्ट चिंतन अनिष्ट परिस्थितीला आणि नाना प्रकारच्या अरिष्टांना आमंत्रण देत असतं. परंतु असा काही प्रकार प्रत्यक्षात घडत असतो याची सामान्य माणसांना जाणीव नसते. परिणामी माणसं बेसावतपणे अनिष्ट चिंतन करून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि देवाला किंवा दैवाला दोष देत बसतात. म्हणून या संदर्भात जीवनविद्या स्पष्ट सांगते की माणसानं अनिष्ट चिंतन टाकून शुभचिंतन प्रयत्नपूर्वक आणि अट्टहासानं केलं पाहिजे. मंगल आणि सुखदायक असे विचार प्रयत्नपूर्वक मनात सतत घोळवत ठेवणं म्हणजे शुभचिंतन करणं होय. त्याचप्रमाणे उत्साहवर्धक आणि आनंददायक असे विचार मनात अट्टहासानं घोळवत ठेवणं म्हणजे शुभचिंतन करणं होय. माणसाच्या जीवनामध्ये अनेक मंगल आणि पवित्र प्रसंग येत असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात अनेक आनंदाच्या आणि सुखाच्या घटना घडून गेलेल्या असतात. हे मंगल आणि पवित्र प्रसंग आणि आनंदाच्या आणि सुखाच्या घटना प्रयत्नपूर्वक आणि अट्टहासानं मनात आणण्याचा आणि घोळवट ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शुभचिंतन करणं होय. त्याचप्रमाणे भविष्यात देवाच्या कृपेनं आपलं आणि इतर सर्वांचं भलंच होईल, चांगलं होईल, कल्याण होईल असा संकल्प मनात सतत धरून ठेवण्याचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे. असं शुभचिंतन केल्यानं एका बाजूनं अनिष्ट आणि तापदायक विचारांना मनात शिरण्याचा दरवाजा बंद होतो आणि दुसऱ्या बाजूनं आनंददायक आणि सुखकारक विचाराने माणसाचं मन भरून आणि भारून टाकलं जातं. याच्याच जोडीला नामस्मरण आणि ईश्वर चिंतन करणं माणसाला उपकारक ठरतं. नामस्मरण आणि ईश्वर चिंतन करणं म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराच्या चरणी माणसानं कृतज्ञता व्यक्त करून अत्यंत विनम्र भावानं त्याला शरण जाणं हे होय. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात त्याला जे काही चांगले, उत्तम आणि उत्कृष्ट अशा गोष्टी भूतकाळात प्राप्त झाल्या आणि वर्तमान काळात प्राप्त होत असतात त्याबद्दल माणसानं मनातल्या मनात ईश्वराचे आभार मानले पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी आपल्याला जीवनात सहकार्य, मदत आणि इष्ट गोष्टी प्राप्त करून देण्यास सहाय्य केलं असेल तर अशा माणसांचं कृतज्ञतेनं स्मरण करणं आवश्यक आहे. या संदर्भात एका इंग्लिश लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे. तो म्हणतो, थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बून्स अँड बाउंटीज. असं नित्य सतत शुभचिंतन आणि ईश्वर चिंतन केल्यानं ते चिंतन बहिर्मनातून अंतर्मनात घुसेल, तिथं मूळ धरेल आणि कालांतरानं ते माणसाच्या जीवनात त्याच प्रकारची प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण करायला कारणीभूत ठरेल. या संदर्भात डेल कार्नेजी या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाचं हे वचन लक्षणीय आहे. तो म्हणतो, द बिगेस्ट प्रॉब्लेम, इन फॅक्ट द ओनली प्रॉब्लेम मॅन हॅज टू डील विथ इज चूझिंग द राईट थॉट्स. इफ यू कॅन डू धिस यू विल बी ऑन द हाय रोड टू सॉल्विंग ऑल युअर प्रॉब्लेम्स. आता आपण शुभ इच्छा करणं म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करूया. जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते की इतरांच्या दुःखांना

0: जे आनंदित होतात ते दानव, इतरांच्या दुःखानं जे दुःखी होतात ते मानव, आणि इतरांच्या सुखानं जे सुखी होतात ते देव जाणावेत. सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं तर असं दिसून येतं की जगात दानव प्रचंड संख्येनं आहेत, तर मानवांची संख्या अल्प असून देवांची संख्या तर नगण्य आहे. हीच परिस्थिती जगाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरते. ही परिस्थिती बदलण्यासाठी देवांची संख्या प्रचंड झाली पाहिजे, दानवांची संख्या नगण्य झाली पाहिजे. त्यासाठी माणसांनी शुभ इच्छा धारण करण्याचा सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज अशी परिस्थिती आहे की माणसांना इतरांचा उत्कर्ष झालेला, त्यांची भरभराट झालेली, त्यांची प्रगती होत असलेली, त्यांचा समाजात मानसन्मान होत असलेला पाहवत नाही, आणि अक्षरशः त्यांच्या पोटात दुखू लागतं. या विकृतीमधून अशा माणसांच्या मनात इतरांबद्दल द्वेष, मत्सर, तिरस्कार आणि क्रोध निर्माण होतो. त्यातूनच त्या माणसांच्या बुद्धीचा तोल जाऊ लागतो. परिणामी ते बेताल होऊन काहीही अनिष्ट गोष्टी करायला प्रवृत्त होतात, आणि सरते शेवटी स्वतःचाच सर्वनाश ओढवून घेतात. म्हणूनच या संदर्भात जीवनविद्या लोकांना नित्य शुभ इच्छा करायला शिकवते. अशी शुभ इच्छा करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचं, तर सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती संपत्ती मिळावी, सर्वांना आनंद आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं, सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती व्हावी, सर्वांची भरभराट व्हावी, आणि सर्वांची मनं सुखानं आणि आनंदानं फुलावी अशी परमेश्वराची नित्य प्रार्थना करणं म्हणजे शुभ इच्छा करणं होय. अशा प्रकारे नित्य शुभ इच्छा करीत राहणारं, त्या शुभ इच्छा माणसाच्या बहिर्मनातून अंतर्मनात प्रवेश करून त्याचं कल्याण साधतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध चोवीस कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: आयुष्मान

0: कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाईन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131424
2: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
3: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
5: अहो आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे
6: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना काय रे विजय
7: हो बाबा पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय
6: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्या पेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून
7: चूक झाली बाबा अहो बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो
6: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून
7: अहो बाबा पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना
6: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं
5: अरे विजू अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते अहो पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिकाओ, सकाळचे ठीक 9 वाजलेत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: रसिक श्रोते हो नमस्कार, आणि गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.

0: हे होतं राम लखन या चित्रपटातलं मनहर आणि अनुराधा यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हे होतं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं होतं विजू शाह यांनी आणि चित्रपट होता मोहरा.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन?
5: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: हे होतं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगल स्वरातलं बेताब चित्रपटातलं गीत. रसिक हो या गीताबरोबर आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.

करते. श्रोते हो, कायदा आणि शहर विकास या मालेमध्ये आपण शहर विकासासाठी कोणकोणते कायदे आपल्याला मदत करतात आणि कोणकोणत्या कायद्यामध्ये काही बदल झालेत याविषयीची माहिती घेतोय. अर्थात शहर विकासामध्ये कायद्याचं किती महत्वाचं योगदान आहे हे आपल्याला या मालेतून समजतंय आणि याच विषयाची माहिती आजही आपण घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, या कार्यक्रमाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. श्रोते हो नमस्कार. शहर विकास आणि कायदे याविषयी आपण माहिती घेत आहोत. ही मालिका आपली सुरू झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळाली आहे. पण जशी जशी आपल्याला माहिती मिळते ना तशा तशा शंका आपल्याला यायला लागतात आणि हीच माहिती देण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे सर. सर, कार्यक्रमामध्ये तुमचं

0: मालिका आपली सुरू झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळाली आहे. पण जशी जशी आपल्याला माहिती मिळते ना तशा तशा शंका आपल्याला यायला लागतात आणि हीच माहिती देण्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे सर. सर कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. जशी जशी माहिती आम्हाला तुमच्याकडनं मिळते तशा तशा आमच्या शंका सुद्धा तयार होत आहेत. आणि आजचा माझा पहिला प्रश्न असा आहे की शहर विकास आणि कायदे यांचा परस्पर संबंध एकंदर कसा असतो?
1: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण शहर विकासाच्या अंगाने कायद्याकडे बघितलं गेलेलं नाही असं विशेष. याचे मी दोन भाग करतो त्याचे केंद्रबिंदू म्हणून. एका बाजूला शासन म्हणजे आपण ज्याला राज्य किंवा देश असं अर्थानं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला व्यक्ती नागरिक किंवा कुटुंब असं म्हणूया असा एक छोटा समूह. हे दोन केंद्रबिंदू आपण बघून लक्षात घेऊया. पहिला भाग आहे की राज्य किंवा शासन हे कसं बघतं या सगळ्या गोष्टींकडे. की प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सर्वार्थाने मोठं होण्याची एक आकांक्षा असते आणि मग त्याच्यासाठी काहीतरी त्याचं नियोजन करावं लागतं. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर सगळ्याचा पाया विकासाचा जो आहे तो अर्थ हा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जर आपण सबल झालो प्रगती साधली जर रिसोर्सेस निर्माण झाले संसाधनं निर्माण झाली तर आपण ह्या गोष्टी साधू शकतो. तर मग या दृष्टिकोनातून जर करायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या आपल्याला एक काहीतरी केलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर शहर ही संकल्पना विकसित केली पाहिजे. म्हणजे शासन असं बघतं की जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला GDP असेल किंवा आपली जी ग्रोथ आहे ही जी आपण जर तेवढ्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण जर पुढे जायचं असेल तर आपल्याला शहर विकसित करणं जास्तीत जास्त शहर निर्माण करणं आणि त्यांच्या सांस्कृतिकरित्या आर्थिकदृष्ट्या ती उन्नत करणं हे त्याच्यामध्ये काम आपल्या हाती घेतलं पाहिजे. ते करत असताना त्यांना जबाबदारी काय आहे तर पहिल्यांदा म्हणजे सुरक्षितता पाहिजे. शहरात येणाऱ्या माणसाला एक भीती असते तर ती सुरक्षा त्यांनी पुरवली पाहिजे. दुसरी गोष्ट काय की सुरक्षा निर्माण झाल्यानंतर सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत. म्हणजे राहण्याच्या सोयी सुविधा असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल असेल ह्या गोष्टी त्यांना पुरवल्या पाहिजेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आलं तर त्याच्या पाठीमागून उद्योजक व्यवसाय हे जे आहेत त्याची निर्मिती व्हायला पाहिजे. लोकांना तरुणांना संधी मिळायला पाहिजे हा भाग आहे. आता तिथं कुटुंब सगळी येणार शहर म्हटलं की मग त्यांच्या मुलांची शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजेत. तिथले सांस्कृतिक वातावरण सुधारलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून राज्य हे कटिबद्ध असतं. त्यामुळे याच्या बरोबरीनंच येणारे जे प्रश्न पण आहेत बॅलन्सिंग प्रश्न जे आहेत ते म्हणजे त्याच्यासाठी लागणारे जे कामगार वर्ग आहे मजूर वर्ग आहे घर बांधणारे लोक आहेत म्हणजे वॉचमन आहेत नंतर आपल्याकडे घरी काम करणारे लोक आहेत हे सगळे छोटे छोट्या प्रोडक्ट्स तयार करणारे जे लोक आहेत आपल्यासाठी या शहराला जे सेवा पुरवणारे व्यवस्था आहे त्यांची पण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगची संकल्पना आपण पूर्वी बघितली ती सुद्धा आपल्याला याच्यामध्येच साध्य केली पाहिजे. याच्या बरोबरीनेच बॅलन्सिंग म्हणून जशी औद्योगिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू रस्ते सगळे माणसं एकत्र येणार आहेत त्यावेळेला मग वायू जल प्रदूषण होणार आहे. तर ते सगळं प्रदूषण टाळण्यासाठी म्हणून पर्यावरण नियमन त्याचं केलं पाहिजे त्याच्यासाठी काही नियमावली केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना शहर कसं असलं पाहिजे हे राज्य शासन त्याच्याकडे बघत असतं. देश म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की अर्थ केंद्र म्हणून ह्या गोष्टीकडे आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला व्यक्तीला पण काही आकांक्षा असतात त्या व्यक्तीच्या कुटुंबाला पण आकांक्षा असतात. म्हणजे मी मला असं वाटतं की मी ग्रामीण भागातला आहे मला शहरामध्ये जायला पाहिजे चांगल्या दर्जाची नोकरी मिळाली जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळालं पाहिजे मला जास्त पगार मिळाला पाहिजे नंतर माझ्या मुलाचं शिक्षण तिथं चांगलं पाहिजे माझ्या आई वडिलांचं मेडिकल ट्रीटमेंट चांगली व्हायला पाहिजे. म्हणजे सोयी सुविधा पण पाहिजेत आणि उन्नत वातावरण त्याच्यामध्ये पाहिजे. या दोन्ही ज्या एस्पायरेशन्स आहेत म्हणजे दोन्ही आकांक्षा आहेत म्हणजे राज्य किंवा स्टेट म्हणून म्हणजे शासन म्हणून किंवा देश म्हणून दुसऱ्या बाजूला आपण कुटुंब म्हणून किंवा नागरिक म्हणून असं म्हणूया तर त्या दोघांच्याही आकांक्षा ज्या ठिकाणी जुळतात ते केंद्र म्हणजे शहर. त्यामुळे ते शहर विकसित होण्यावरती जेवढा भर देता येईल तेवढाच आपला एकंदरीत विकास सर्वसाधारण विकास हा साधला जाईल हे लक्षात घेऊनच जे कायदे केले गेले असा त्याचा कायद्याचा संबंध आहे. म्हणून जर आपण बघितले एकूण कायद्यांची संख्या जर बघितली तर त्यातले 30-40% कायदे जे आहेत हे जवळपास या शहराशी संबंधित कायदे आहेत. म्हणजे मोठ्या संख्येनं जे कायदे आहेत ते या शहराशी गुंतलेले आहेत. तर जमीन भूभाग म्हणून बघितलं तर संपूर्ण भारतभरात शहरं किती आहेत तर मस्त पण येतील इतकी शहरं आहेत. पण त्या मानाने त्याचे कायदे जे आहेत ते एक अर्थकेंद्र असल्यामुळे त्याच्यासाठी जे कायदे करावे लागण्याची गरज जास्त आहे. त्यामुळे हा भाग जास्त वेगळ्या पद्धतीनं

0: बघितला गेला आहे. आता जो आपण शहर विकास आणि कायद्याचा संबंध पाहतो आहोत त्याच्यामध्ये बरेच घटक प्रश्न म्हणून येतात. म्हणजे याच्यामध्ये बाकीचे सामाजिक प्रश्न येणार, म्हणजे एखादा तरुण गुन्हेगार होतो, आता हा सुद्धा शहरीकरणाच्या प्रक्रियेचाच भाग आहे, परंतु तो आपल्या चर्चेच्या एका मर्यादेच्या आपण बाहेर ठेवतो आहोत. कारण मग प्रत्येक गोष्ट शहराच्या अनुषंगाने करणं शक्य नाही. सांस्कृतिक प्रश्न आहेत शहराचे, याच्यामध्ये व्हॅल्यू सिस्टीमचे प्रश्न आहेत, नंतर मानसिक रोग व्याधी जे आहेत त्याचे प्रश्न आहेत. हे सगळे बरेचसे शहराशी संबंधित, फार जवळून शहराशी संबंधित आहेत, तथापि ते आपल्या मर्यादेमध्ये आपण आत्ता चर्चा करत नाही आहोत. आतापर्यंत जे आपण कायदे पाहिले हे सगळे जमीन किंवा जमिनीचा वापर किंवा भूभाग आणि माणसांचं तिथं असणारा वावर आणि त्यातून साधली जाणारा विकास, अशा अर्थानं शहर विकास म्हणजे आपण फिजिकली मटेरियली शहर असं आपण तिथे गृहित धरतोय. ह्या बाकीच्या सटल ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्या संदर्भाने आपण त्या पाहत नाही आहोत. अशा प्रकारे शहर आणि कायद्यांचा आपण संबंध सर्वसाधारणपणे जोडण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आतापर्यंत आपण बरीचशी माहिती घेतली, त्यातून गुंठेवारी कायदा किंवा एनए जो पॉइंट आहे त्याविषयीची माहिती घेतली आहे. पण मग आता शहराचा जेव्हा विकास करायचा आहे तेव्हा हे कायदे आणि शहर विकास यासाठी कुठले टप्पे आहेत का, म्हणजे त्याची कार्यप्रणाली कशी आहे?
0: हा, एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की हे शहर विकास लक्षात घेऊन एकूण जो आपला भूभाग आहे सगळा, समजा महाराष्ट्र घेऊ एक युनिट म्हणून, तर त्या महाराष्ट्राचे वेगवेगळे भाग केलेत आणि तिथलं जे गव्हर्नन्स आहे म्हणजे तिथलं शासन जे आहे, प्रशासन आहे, त्याचे पण भाग केले गेलेत. ते कशाच्या आधारे केलेत, तर आर्थिक स्थिती काय आहे तिथली, नंतर नैसर्गिक साधन संपत्तीची स्थिती काय आहे, लोकसंख्या किती दाट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला एक युनिट केलं प्रत्येकाला. छोट्या छोट्या युनिट्सला आपण गावं तालुके म्हणतो ना, त्याच्यापेक्षा थोडं मोठं जर विकास होत असेल, जसा हळूहळू विकास करत करत गेल्यानंतर त्याचं नगर तयार होतं, मग त्यावेळेला गाव पातळीवरती गव्हर्नन्स करतात, त्याची एक स्थानिक स्वराज्य असते ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो, बरोबर. तसं नगर जेव्हा विकसित होतं हळूहळू शहराकडे आपण जातो, तर मधली मधली काही गावं असतात की जिथे थोडासा विकास झालेला असतो आणि काही विकास राहिलेला असतो, पण ते खेडेगाव नव्हे, अशा पद्धतीची काही गावं आहेत ती नगर आपण म्हणतो. तर तिथे नगर परिषद, नगर पंचायत अशा पद्धतीचे स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि अगदी विकसित झालेलं जिथं पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, चांगल्या सोयीसुविधा आहेत, तिथे काही नियोजन केलेलं आहे, त्या शहराचं एक पद्धतीचं सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, अशा एक युनिट वेगळं जे आहे ते अर्थकेंद्र म्हणून, त्याला आपण शहर असं म्हणतो नगरापेक्षा पुढे जाऊन. तर त्याच्यासाठी आपल्याला महापालिकेचा कायदा आपण असं म्हणतो, महानगर महापालिका अशा संज्ञा आपण त्याच्यासाठी वापरतो. तर हे सर्वसाधारणपणे ढोबळमानाने दोन तीन गोष्टी केल्या. आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या त्या गोष्टी लक्षात घेऊन, तिथल्या तिथल्या आर्थिक सामाजिक गोष्टी लक्षात घेऊन, तिथल्या सांस्कृतिक गोष्टी लक्षात घेऊन तिथले तिथले व्यवस्थापन करत असतात. मग त्याचे वेगवेगळे कायदे जे आहेत त्यातल्या सगळ्या कायद्यांची संपूर्ण रचना जर एकूण ढोबळमानानं बघितली तर स्ट्रक्चर जे त्याचं आहे ते सर्वसाधारणपणे सारखंच आहे. त्यातल्या एका कायद्याचं आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून समजून घेऊ. उदाहरणार्थ आता आपण कोल्हापूर घेतलं तर असं म्हणूया की महापालिका आहे आपल्याकडे, तर मग महापालिका अधिनियम 1949 असं त्याचं कायद्याचं नाव आहे. मग त्याची एक रचना आपण ढोबळमानाने समजून घेऊ. एक नागरिक म्हणून आपल्याला थोडीफार माहिती हवी तर त्या अनुषंगाने आपण एका सामान्य नागरिकाला काय माहिती असू शकतं किंवा असावं या दृष्टिकोनातून आपण ते बघू. महत्वाचं काय आहे की महापालिकांच्या कारभारांचं नियंत्रण करणारी ही हा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे महापालिका ज्याला आपण म्हणतो, ती महापालिका म्हणजे नगरसेवकांची बनलेली असते. म्हणजे आपण आपल्या वॉर्डमध्ये कोणाला तरी निवडून देतो नगरसेवकांना, ते सगळे अनेक वॉर्डचे नगरसेवक एकत्र येतात आणि त्यांची महापालिका बनवतात. ते काय करतात आपल्यासाठी, नगरसेवकांचं काम काय आहे बऱ्याच जणांना ही माहिती नाहीये. नगरसेवकांच्याकडे आपण काय वेदना घेऊन जायचे आपल्या नागरिक म्हणून, तर नगरसेवकांचं काम असं आहे की आपल्या शहरामधले काही योजना आवश्यक आहेत ज्या महापालिकेच्या अखत्यारीत येतात, तर त्या संदर्भात आपलं प्रतिनिधित्व त्यांच्यासमोर मांडावं. म्हणजे एक समूह आहे आपला, त्या समूहानं जाऊन भेटावं नगरसेवकांना, मांडावं की महापालिकेमध्ये हा प्रश्न मांड की जो महापालिकेच्या अखत्यारीत येतो, तर तो प्रश्न मांडणे आणि त्या सगळ्या मिळून जी समिती आहे मंडळ आहे नगरसेवकांचं, त्या महापालिकेत हा निर्णय घेतला जातो बहुमताने. त्यामुळे नगरसेवकांची जी मंडळाची रचना आहे ही कायदे मंडळाची रचना आहे, म्हणजे कायदा तयार करणे, नवीन नवीन योजना आणणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीची ती रचना आहे. दुसरी आहे ती आयुक्त असं आपण म्हणतो ज्याला, म्हणजे कमिशनर त्याचं ऑफिस आहे, म्हणजे ती एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणून काम करते महापालिकेचं. म्हणजे हे जे योजना जेव्हा महापालिका आणते, नगरसेवकांची कमिटी आणते, त्यावेळेला त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तेव्हा त्याचं जे प्रशासन आहे साफसफाई असेल, रस्ते,

मालमत्ता संपादनाचा कर आहे, मालमत्ता संपादन करण्याची कारवाई, हे जे कार्य आहेत महापालिकेचे त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून काम करण्यासाठी म्हणून ते आयुक्त हे काम करतात, त्यांच्याबरोबर जी यंत्रणा काम करते, प्रत्येक विभाग असतो, घरफाळा विभाग वेगळा, रस्ते विभाग वेगळा, आणि ते काम करत असतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि तिसरी समिती आहे की ज्याला फंडिंग करणारी जी समिती आहे, त्या फंडिंग संदर्भामध्ये त्याचं नियोजन, बजेटिंग म्हणतो ना आपण सोप्या भाषेत, तर बजेटिंगच्या संदर्भातली किंवा आर्थिक व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा आहे त्याला आपण स्थायी समिती आपण म्हणतो. महापालिकेमध्ये कोल्हापूरच्या पण स्थायी समिती आहे, त्यामुळे एका बाजूला महापालिका, दुसऱ्या बाजूला कार्यकारी म्हणून त्याचे आयुक्त, आणि तिसऱ्या बाजूला अर्थ गोष्टी बघणारी स्थायी समिती, असे तीन भागामध्ये त्याची सर्वसाधारण रचना असते. आता या महापालिकेची सक्तीची कर्तव्य असते की जी शहर विकासासाठी बांधील आहेत ती कोणती आहेत, पाणी पुरवठा. मगाशी मी म्हटलं की मी शहरात जायचं तर तिथं पाणी पाहिजे, खेडेगावात तर माझ्या पाणी नाही, मी शहरात जातोय तर मला पाणी तरी पाहिजे. सांडपाण्याचं व्यवस्थापन व्हायला पाहिजे, नंतर कचरा व्यवस्थापन व्हायला पाहिजे. हा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे खरं तर, आणि तो स्टेट म्हणून जर बघितला किंवा म्हणजे लार्जर स्पेक्ट्रममध्ये जर बघितला तर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा प्रचंड आहे. म्हणजे कचऱ्याचं विभाजन होत नाही, त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न होतात, प्रदूषणाचे प्रश्न होतात, सामाजिक प्रश्न खूप त्याच्यातून निर्माण होतात, आणि ते साठवायचं कसं, कुठं साठवायचं, तिथल्या दुर्गंधीचं काय, म्हणजे असे बरेच मोठे प्रश्न आहेत. तर तो सगळा त्याच्यामध्ये असावा लागतो, रस्त्यांचं बघावं लागतं, स्ट्रीट लाईट्स आपण जे म्हणतो ना ते बघावे लागतात, सार्वजनिक रुग्णालये जी आहेत, शहरातल्या माणसाला कुठे काही व्याधी निर्माण झाली तर सोप्या पद्धतीनं कमी दरामध्ये त्याला त्याची सोयी सुविधा प्राप्त व्हाव्यात ह्याची सुद्धा सोय व्हायला पाहिजे. नंतर अग्निशमन दलाची जी व्यवस्था आहे, म्हणजे अशा ज्या आहेत त्या त्यांना महापालिकेची सक्तीची कर्तव्य म्हणून आहेत. आणि ऐच्छिक कर्तव्यामध्ये सार्वजनिक बागा, वाचनालय अशी ऐच्छिक कर्तव्य देखील त्याच्यामध्ये येतात. आता एक महत्वाचं या निमित्ताने सांगावं असं वाटतं की मागच्या वेळेला आपण बोललो पूर्वीच्या भागांमध्ये की टाउन प्लॅनिंग केलं जातं तेव्हा एक विकास नियोजन असं एक तयार केलं जातं आपलं, तर ती विकास नियोजन केल्याचे जी काही डीपी प्लॅन जो आहे आपला, आराखडा जो आहे, त्या आराखड्याची जी अंमलबजावणी आहे ती खरं तर कोणाची जबाबदारी आहे, महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद हवी खरं तर, तशी तरतूद नाहीये की विकास आराखड्याची जी कार्य आहेत ती ऑप्शनला टाकल्या जातात. आपण कसं ऑप्शनला पेपरला टाकतो, तर सोडवलं तर सोडवला, नाही सोडवलं तर नाही सोडवला प्रश्न, असा तो प्रश्न विकास आराखड्याचा राहतो. म्हणून तो रखडतो, जे आता नियोजनाचं मागच्या आपण बघितलं प्राधिकरणाचं आता आपला विकास होईल कोल्हापूरचा, तर त्याच्यामध्ये विकास आराखड्याची कंपल्सरी जी काम करण्याची जी भाग आहे ती ह्या महापालिकांच्यावर आणि नगरपंचायतींच्यावरती ही जबाबदारी असली पाहिजे, ती त्याच्यामध्ये तशी तरतूद नाहीये. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती असायला पाहिजे होती. नंतर ह्यांचं जे उत्पन्नाचं साधन जे आहे ते मालमत्ता आणि पाणी कर वगैरे ह्या करातून त्यांचं उत्पन्न होतं, आणि भूमी संपादन करणे आपल्या वेगवेगळ्या विकासाच्या कामासाठी आणि बांधकामावरती नियंत्रण ठेवणे हे सर्वसाधारणपणे महापालिकेचं काम आहे. तर हे झालं महापालिकांचं काम. ह्याच्या बरोबरीनंच एक वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे आपण पाहतो, म्हणजे ह्यात एकदम शहर म्हणून झालं युनिट, त्याच्यापेक्षा स्मॉलर युनिट असं म्हणूया तर नगर, तर त्याच्यासाठी महानगर परिषदा, नंतर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 असं त्याचा एक नाव आहे. तो एक कायदा याच्यामध्ये आहे. तो कायदा कुठल्या एरियासाठी आहे, तर ग्रामीण भागातून शहराकडे हळूहळू रुपांतरित होणारी जी क्षेत्र आहेत, आपल्याला दिसतं की काही ठिकाणी पूर्ण ग्रामीण क्षेत्र आहे आणि काही वर्षानंतर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला दिसतं की खूप डेव्हलपमेंट झाल्यात. तर त्या ज्या गोष्टी असतात ते हळूहळू नागरीकरण त्याचं होते, तर त्या नगरांसाठी म्हणून एक वेगळी स्थानिक स्वराज्य सिस्टीम ती ग्रामीणची चालणार नाही, त्यामुळे त्याला एक वेगळी नगर पंचायत त्याला करायला पाहिजे. आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हा कायदा आहे. त्याची रचना अशी, त्याची जे स्ट्रक्चर आता आपण बघितलं की कायदे मंडळ म्हणा, एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणा, बजेटिंगची बॉडी, त्यांचं काम करण्याची पद्धत, उत्पन्नाची साधनं, की याच पद्धतीचे ते कायदे आहेत, पण ते नगरपंचायतीच्या पातळीवरती काम करतात. तसंच ग्रामपंचायत अधिनियम म्हणून आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असं त्याचा कायदा, त्या कायद्या अंतर्गत हीच स्थानिक स्वराज्य संस्था ही ग्रामपंचायत पातळीवरती काम करते. त्यावेळेला शहर विकास हा तितका महत्वाचा ठरत नाही, परंतु शहर विकासाचा एक पूरक भाग म्हणून आता सुद्धा, म्हणजे आता राज्य शासनाची दृष्टी ग्रामीण भागाकडे, शहराला एक चांगलं संसाधन पुरवणारी व्यवस्था ग्रामीण असली पाहिजे. म्हणजे कोणत्या अर्थानं, गावाकडून आपल्याला ते लेबर जातं, नंतर म्हणजे चांगली संसाधन, म्हणजे शेतीतला चांगला माल जो आहे तो काही शहरात पिकत नाही, त्यामुळे शेतातला जो चांगला शेतमाल, भाज्या, उत्पादनं, ही सगळी शेतमाल हा खेडेगावातूनच जातो,

0: त्यामुळे ती जी मुख्य विकासाची जी केंद्र आहेत त्याला पूरक विकास केंद्र म्हणून आता ग्रामपंचायतीकडे बघितलं. म्हणजे असं नाहीये की दोन विभाग पाडलेत आणि एक विकास करतोय आणि एक नाही विकास झाला तरी चालतो अशी संकल्पना आपण मानायचं काही कारण नाही. आपण असं म्हटलं पाहिजे की सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे, परंतु तो वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. जे अॅग्रिकल्चर आहे त्याला अॅग्रिकल्चरचे वेगवेगळे कायदे करून त्याला फंडिंग करून आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने विकास साधू. अशा प्रकारे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी केंद्रभूत असलेले व्यवसाय कोणते आहेत, त्या आर्थिक स्तर काय आहे, आर्थिक रचना काय आहे आणि सांस्कृतिक शैक्षणिक वातावरण कसं आहे हे एकंदरीत बघून तिथले कायदे आणि तिथला विकास हा साधला जातो. त्याप्रमाणे असे तात्पुरतं तर असं म्हणायचं झालं म्हणजे सर्वसाधारणपणे तर ह्या ग्रामीण पातळीवरती, नागरी पातळीवरती आणि शहर पातळीवरती असे वेगवेगळे कायदे आपल्याशी जोडले गेलेत. पण अंतिमता बघितलं तर प्रत्येकाची, मी मगाशी म्हटलं की कुठलाही ग्रामीण खेड्यातला अति खेड्यातला माणूस असो त्यालाही विकासाची आकांक्षा असते. त्याला असं वाटतं की पुढच्या पिढीनं आपल्यापेक्षा श्रीमंत असावं, आपल्यापेक्षा विकसित त्याच्यामध्ये असावं, चांगले शिक्षण घेतलेलं असावं, म्हणजे आपल्यापेक्षा उन्नत स्थितीत तो असावा. तर ह्या गोष्टींचं लक्षात घेऊनच ही रचना सगळी कायद्यांची करावी लागते आणि ती केली गेली आहे. अशा अर्थानं आपण त्याच्याशी जोडलं गेलो असं म्हणायला देखील हरकत नाही.
1: अगदी खरे. म्हणजे शहराचा जो विकास होतोय तो फक्त महानगरपालिकेकडनं होत नाहीये तर ही एक साखळी आहे, एकमेकांच्या सहकार्याने हा विकास होतोय.
0: अगदी बरोबर आहे.
1: सर, आता जेव्हा आपण शहर विकासाचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न येतो, तो म्हणजे रहिवासाचा. रहिवास हा अफोर्डेबल व्हावा किंवा अधिक चांगला व्हावा यासाठी कोणते कायदे आहेत का, किंवा योग्य प्रमाणात व्हावा, कुठल्याही प्रकारच्या फसवणूक तिथे राहताना होऊ नये यासाठी कोणते कायदे आहेत?
0: याच्यासाठी पूर्वीचे कायदे वेगळे होते. सर्वसाधारणपणे आपलं महाराष्ट्राचं पुरतं बोलायचं झालं तर 1960 पासूनचं पुढचा आपण जर इतिहास बघितला तर त्यावेळेला शहराच्या अपार्टमेंटचा कायदा आला, सहकारी संस्थांचा कायदा आला, म्हणजे त्या 60 दरम्यानचे हे सगळे कायदे आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शहरीकरणाची प्रक्रिया लगेचच सुरू झाली. म्हणजे जसं महाराष्ट्र युनिट म्हणून वेगळं आपण आयडेंटिफाय केलं, म्हणजे महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख तयार झाली, तेव्हापासूनच शहर विकासाची प्रक्रिया सुरूच झाली होती. त्यामुळे तेव्हापासून जर आपण बघितलं तर वेगवेगळे कायदे त्यावेळेला अंमलात होते. परंतु जेव्हा आपण त्याला मोफाचा कायदा म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्टचा कायदा होता, जे आता आपल्याला अपार्टमेंट दिसतात ना त्याला गव्हर्न करणारा कायदा होता एक, म्हणजे बिल्डरनं फसवणूक केली तर काय करायचं. परंतु बिल्डर पण आता सराईत झाले, जसं जसं शहरं वाढत आहेत तशी फसवणुकीच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या झाल्या. जो काही कायदा होता त्याच्यातून पळवटा निघण्याची, त्याची वेगळी शक्कल लढवण्याची पद्धत बदलली. कायद्याचं असंच होतं की वेगवेगळ्या कायद्यांचे जेव्हा अंमलबजावणी सुरू होते तेव्हा त्याला काउंटर करणारे जे फॅक्टर्स असतात ते त्याच्यातून काहीतरी मार्ग क्लुप्त्या शोधून काढतात, मग त्याला पुन्हा काउंटर करणारा पुन्हा कायदा विकसित करावा लागतो. त्या अर्थाने आणि हे जे प्रश्न मगाशी तुम्ही सांगितलेत की अफोर्डेबल हाऊसिंग म्हणा, परवडत नाहीये, जागेची उपलब्धता नाहीये, त्याच्यासाठी त्याला सुरक्षितता पाहिजे, आपण म्हटलं तशी फसवणूक होऊ नये म्हणून पारदर्शीपणा पाहिजे आणि नीट नेटकं आपल्याला म्हणजे टायटल खरं असणारं आपल्याला घर आपल्याला पाहिजे की नंतर त्याच्यामध्ये कुठली आपल्याला नोटीस येऊ नये असं आपल्या सर्वसामान्य माणसाला वाटत असतं. त्या दृष्टीनं कायद्याचं बघितलं तर अनेक कायदे आहेत, म्हणजे काही शे कायदे त्याच्यामध्ये याच्याशी संबंधित आहेत. परंतु त्यातले अगदी जे महत्वाचे कायदे आहेत, अगदी शहरीकरणाचा हा जो विषय लक्षात घेऊन, त्यातला पहिला कायदा जर असं म्हणायला गेलं तर तो आहे UDCPRचा जो आहे विषय आहे. पूर्वी कसं होतं की DCRचे रुल्स होते, म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स, म्हणजे विकास नियंत्रण नियमावली असं म्हणतो आपण. तर ते जे DCR होते ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे होते, म्हणजे नागपूरला वेगळं, नाशिकला वेगळं, पुण्याला वेगळं, कोल्हापूरला वेगळं. आता काय झालं की त्याच्यातून काही प्रश्न निर्माण व्हायला लागले, त्याची युनिफॉर्मिटी नसल्यामुळे आणि त्याच्यामधून विकास साधला जात नाही असं लक्षात आलं. म्हटल्यानंतर गव्हर्नमेंटनं असं केलं 2019 अलीकडच्या काळामध्ये आणखीन त्याच्यात काही डेव्हलपमेंट होत आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रभर, बृहन मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर एकच विकास नियंत्रण नियमावली असेल. मग विकास नियंत्रण नियमावली म्हणजे काय, तर बांधकामाच्या संदर्भातले नियम, अगदी आपल्या श्रोत्यांना समजावं म्हणून. बांधकाम करायचं असेल तर काशात बघायचं, तर सगळीकडे युनिफॉर्मला आहे, म्हणजे असं नाही की बाबा तुमच्याकडे नाशिकमध्ये कसं आहे, मी इथला आर्किटेक्ट इथं बसून नाशिकच्या घराचा प्लॅन करू शकतो, इतकं ती सोपी सुटसुटीत पद्धती व्हावी म्हणून हे केलं. याचं कारण सगळ्याच्या मुळाशी जर बघितलं तर इज ऑफ डुईंग बिझनेस आहे. माणूस शहरामध्ये यायला तर त्याला बिझनेस सुखाचं व्हायला पाहिजे, सुखाचं व्हायला पाहिजे तर घर सुखाचं व्हायला, त्याच्यासाठी ही युनिफॉर्मिटी असली तर तो सुखाचं होईल. आणि कारण स्थलांतर होते म्हणून ही युनिफॉर्मिटी होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हे जे आता एकत्रित आणलं तेव्हा FSIचा नियम एकसारखा केला. FSIचा नियम म्हणजे काय, विशिष्ट

0: रुंदीचा रस्ता तुमच्या घरासमोर असेल तर विशिष्ट FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे काय तर जमीन किती तेवढी स्पेस तुम्हाला बांधायला मिळेल याचं जे गुणोत्तर प्रमाण रेशो तो FSI त्याला आपण म्हणतो फ्लोअर स्पेस इंडेक्स तर तो कसा आपण निर्धारित करायचा तर समोरचा रस्ता किती आहे आपल्या त्या मानाने त्याचा FSI ठरणार आणखीन पण काही फॅक्टर्स आहेत पण हा मुख्यत्वे फॅक्टर आहे दुसरा आहे तो TDR TDR म्हणजे काय की दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी आपली जमीन गेली म्हणजे शासनानं आता रस्ते म्हणून काढून घेतली किंवा म्हणजे रस्ता रुंदीकरणामध्ये गेली असं म्हणूया अशा काही गोष्टींमधून जागा जाते तर त्यावेळेला त्याच्या बदली आपल्याला काही हक्क मिळतात तिथं आपल्याला बांधता आलं असतं ना तो हक्क आपल्या संपुष्टात आला तर तो संपुष्टात नाही आला त्याच्याऐवजी तुम्हाला बांधकामाचे नियम तिथे हे करता येते पण तिथं तर तुम्हाला बांधता येत नाही आता मग काय करायचं तर माझ्याकडे तेवढं बांधकामाचं पोटेन्शियल आहे म्हणजे माझ्या घराच्या समोरची एवढी जागा गेली ती सरकारनं घेतली म्हणून मला बांधायसाठी माझी काही जी नुकसान झाली इतकं क्षेत्र बांधायचं माझं नुकसान झालं एवढं बांधकाम मी करू शकत होतो तर ते नुकसान कसं भरून निघणार तर माझ्या इथं समजा मी बांधू इच्छित नाही किंवा बांधू शकत नाही आत्ता नियमानुसार तर मी काय करेन की तो हक्क माझा तसाच ठेवेन समजा मी 500 square feet बांधू शकत होतो पण माझा रस्ता गेला तर मी 500 square feet बांधकामाचा जो काही माझा पोटेन्शियल आहे त्या हक्क जो आहे तो हक्क मी विकणार ह्याला म्हणायचं TDR हे जे लोकांना ऐकून माहिती आहे आपण म्हणतो हे TDR घोटाळे होतात महापालिकेतले लोक असे करतात तिथे घोटाळे हे ज्या गोष्टी म्हणतात की मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला TDR घेतात आपल्या अग्रीमेंट्समध्ये सुद्धा आपण तुम्ही आता मोठे फ्लॅट्स घेतले तर काही फ्लॅट्स त्यातले रेग्युलर FSI प्रमाणे असतात आणि नंतर TDR वापरलेला असतो मग लोकांना कळत नाही की TDR म्हणजे काय तर दुसरीकडचा कुठला तरी एक FSI जो असतो म्हणजे बांधकामाचा हक्क जो असतो तो दुसऱ्या तिसऱ्या जागेवरती ते वापरतात TDR कसा असतो किती कुठं द्यावा याच्या संदर्भातले जे नियम आहेत हे सुद्धा UDCPR मध्ये त्याच्याशिवाय पार्किंगच्या सोयी सुविधा ह्या सगळीकडचे त्याचे नियम आहेत हे सगळे युनिफॉर्म असावेत म्हणजे प्रत्येक ठिकाणचे वेगळे असल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर ते पुन्हा राज्याकडे शासनाकडे जाणार त्यापेक्षा एकच नियम असावा म्हणून त्याचे एक सर्वसाधारण नियम पार्किंग बद्दलचे अम्युनिटी स्पेसेस असतात म्हणजे आता एक लेआउट केला समजा आपण म्हणतो अमुक नगर तमुक नगर त्या नगरामध्ये प्लॉट्स असतात प्लॉटच्या बाजूला एखादी सार्वजनिक काय हॉस्पिटलसाठी शाळेसाठी रिझर्वेशनची जागा असते नंतर ओपन स्पेसेस असतात गार्डन्स असतात ह्या अम्युनिटी स्पेसेस म्हणतो आपण त्याच्या संदर्भातले जे नियम आहेत ते सुद्धा UDCPR मध्ये ते सर्व महाराष्ट्राला सारखेच आहेत हे पण बघितलं पाहिजे त्यामुळे रस्त्याची रुंदी किती त्या मानाने त्या घराची उंची किती असणार म्हणजे बिल्डिंगची अपार्टमेंटची उंची किती असणार मार्जिन किती सोडायला लागणार या सगळ्याबद्दलची चर्चा एकाच पुस्तकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एकच नियम अशा पद्धतीची रचना केल्यामुळे एक ईज त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे कोणी कुठेही स्थलांतर केलं तरी त्याला कुठलेही प्रश्न निर्माण होऊ नयेत हा त्यातला एक महत्वाचा फॅक्टर आहे.
1: श्रोते हो आत्ताच आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती ऐकली आणि ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो या माहितीचा भाग तिसरा आज आपण ऐकला. आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे पण वेळेअभावी आज आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: मधुरा संग गाऊ दे आबाळा गत माया तुझी अम्मावरी राहू दे।
1: कायद्याविषयी बोलू काही सादर करते डॉक्टर दीपक ठमके।
2: कायद्याविषयी बोलू काही

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
2: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
1: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्टात.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
4: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
5: आई एम हियर.
6: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
5: तुझं डोकं चार्ज कर.
6: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
5: पाहिलंस
6: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
5: बुद्धू, सुधर जरा.
6: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली.
8: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
7: बोला.
8: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
7: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
8: पण हे होईल कसं?
7: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
8: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
7: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
8: बस
7: बस
8: समजलं.
7: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना, सतर्क रहा.
9: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिक हो, सकाळची ठीक 10 वाजलीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपली आवड.

0: हे होतं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं गीत. ह्या गीतासाठी आवड होती या सर्वांची. अतुल, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, ईडी कांबळे येळगुड, रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, भांबिष्टे परिवार कबनूर, तुषार, प्रशिक, एकता, मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, रवींद्र पाटील आणि पाटील परिवार चंदूर हातकणंगले यांची. सेनापती कापशीतून ऋषिकेश, पूर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळवेरी आणि मित्रपरिवार. बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीता ताई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार या सर्वांची.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठुंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: माझा पती करोडपती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आवड होती या सर्वांची. चांदनी मनीषा, शिवमूर्ती लक्ष्मण कराडे, विजयनगर म्हैसाळ, ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, मौताळा येथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, करडा रिसोड येथून सानवी देशमुख, सर्व देशमुख आणि परिवार, त्याचबरोबर भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडे, कीर्ती, अहिल्या, स्वरा, अधिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील आणि परिवार, वारणा कापशी, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, राधानगरी, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, रिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर, राजाराम गायकवाड, तेरवाड शिरोळ, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरंगे, कसबाबावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुजाता, रमेश कुलकर्णी, कवटे, महांकाळ, सुभाष, मिंचे, शिरडोन, सचिन, किल्लेदार, भडगाव, निवास, कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील आणि पाटील परिवार, कुरुंदवाड, या सर्वांची.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: हिरोईन आणि तू सत्याना
1: रूप तुला नसताना एक्टिंग बॉम्ब असताना रूप तुला नसताना एक्टिंग बॉम्ब असताना कोण हिरोईन

0: माझ्या दिलाच्या पडद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तुमच्या वाणी कोणी

0: चल चल गळ्यात पडू नको.
1: माझ्या अंगणात, माझ्या अंगणात पुरी.

आता कोणी मला जंगली मा वा पागल मजनू म्हणा हो आता कोणी मला जंगली म्हणा वा पागल मजनू म्हणा मी प्रेम दिवाणा झालो राणी ये अशी ये आता कोणी मला

0: अरे बाप रे।
1: लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी।

0: धूमधडका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आवड होती या सर्वांची. संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगी, तालुका करवीर, जांबरून, दुर्गापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, सायली जोशी आणि जोशी परिवार, अंजू, शनिराज, रवी, छाया चौगुले, तानाजी चौगुले आणि समस्त चौगुले परिवार, उजळेवाडी, करवीर या सर्वांची.
1: श्रोते हो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आपली आवड कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे, श्रवण वाघमारे, चंदननगर सातारा, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण.

माया चव्हाण वारणा शापूर कोल्हापूर इथून, त्याचबरोबर संपती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दातवाड शिरोळ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाश अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुडे हसूर दुमाला करवीर कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या सर्वांना ऐकायचं आहे देवता या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

0: पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये।
1: बोट लावीन तिथे गुदगुल्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं। रसिको, या गीतासाठी आवड होती आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांची आणि या गीताबरोबरच आजच्या आपली आवड या कार्यक्रमाची सांगत आहोत आहे। नमस्कार।

0: आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 10:30 वाजले ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या

0: हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाही.
1: बर.
0: 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मीपूजनाची अमावास्या.

0: पवित्र टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची.
1: बरोबर.
0: प्रथम लक्षात घ्या, मी कुठली चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली

0: त्याच्यानंतर आला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा, हे साडेतीन मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती. हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया लोकसंगीत.

0: अवश्य आई आमची बाई आहे
1: बरोबर
0: आणि तुम्ही पुरुष आहे सा तवा सवाल टाकायचा पहिला मान आमच्या बाईचा
1: असं म्हणतोस कर सुरू
0: चंपाबाई टाक सवाल
2: ऐका

0: का सवाल, अशी कोणती वळवळणारी नागिन तुझला आवडते?
1: बर,
0: ओठावरती तिला खेळवून सौख्य मुक्याचे तुज मिळते.
1: बर बर,
0: अशी कोणती नागिन असती या? वट्टावर येती या आणि मुक्का बी देती या? हा, असल सख्या तर काय वादच नाही, पर त्यो नसला तर कल्पनेतल्या कल्पनेत मुक्का मिळतोय.
2: असं का? अरे याचं उत्तर अगदी सोपं आहे.
0: काय
2: देऊ का? जीभ.
0: जीभ? ती कशी?
2: ऐक, चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग.
0: आता का भैया फुसका?
2: चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग, चुंबन घेण्या पुढे येई ती दावित आपला ठसकाग. ऐका.
3: मग चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास.

0: अरे कळला का जबाब?
1: कळला, आता सवाल टाका, जबाब द्यायला कंबर कसून तयार आहे आम्ही। कंबर कसून?
0: कंबर कसून? तुझी कंबर म्हणजे लेखा काय सिंह कटिका काय?
1: हायच तर।
0: तुझी कंबर कसली लेखा? कमरा आहे कमरा। ऐक सवाल ऐक, उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात। उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात, मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या जगतात। अमृत असले प्राशन करुणी मानव वाडे दुनियेत, सवाल ऐकून जबाब द्यावा वेचक एका शब्दात। ऐका।
2: अग उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात, मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या।

0: बर बर सवाल टका सवाल
1: टाकू का ऐक पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला
0: काय
1: पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला डोळे अवकळ शृंगारुणती पाप घेतसे माथ्याला ऐका
2: अग पती संगती नसता नवती

0: अरे
1: चेहरा का पडला
2: कुठला पडतोय
1: मग सुचत नाही
2: नाही
1: देऊ का मी उत्तर
2: द्या द्या
1: हरलास
2: हरलो हरलो हरलो
1: ऐक अरे उत्तर अगदी सोपं आहे
2: काय
1: काजळ
2: काजळ ते कस
1: ऐका
3: अग्नर जातीचा जाळून महिमा पुरुषार्थाच्या अग्नीत मत्सर धुमसे हेवा दावा असे आराही राख

0: हरलो हरलो हरलो बर का।
1: शहर चरणकर आणि चंपा दासगावकर यांनी गायलेला सवाल जवाब आपण ऐकला। लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

लेखीचं लग्न या विषयावरच्या ओव्याचा आपण या ठिकाणी पोत्रात गीतांचा कार्यक्रम ऐकला. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11 वाजता ऐकूया रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा भाग 378 वा.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:10 झाले आहेत. ऐकूया गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, गप्पा गाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे लझीना तुरुप। श्रोते हो, शरीरातील इतर सर्व कार्य जे आपल्याला जिवंत ठेवतात त्यासाठी रक्त महत्वाचं आणि जबाबदार असतं। काही परिस्थितींमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते आणि निर्धारित वेळेत रक्तानं जर का शरीरात प्रवेश नाही केला तर त्या ठराविक व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो। अपघात, आपत्ती, गर्भधारणा, बाळंतपण, मोठी शस्त्रक्रिया किंवा इतर काही गंभीर प्रसंगी रक्त कमी झाल्यावर अशक्तपणा येऊन मृत्यू होण्याचीही संभावना असते। अशा सर्व परिस्थितीत रक्ताची उपलब्धता जीव वाचवते। श्रोते हो, मेडिकल क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक रक्तदान दिन 14 जून रोजी साजरा केला जातो। सगळ्यात पहिल्यांदा रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टाइनर यांनी लावला। रक्ताचं वर्गीकरण करायला सुरुवात झाली आणि ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ लागली। अशा या महान शास्त्रज्ञाच्या आठवणीत 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो। आपल्या भारतातही दरवर्षी या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। लोकांना रक्तदानाचं महत्व, रक्तदानाची गरज पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। रक्तदात्याला प्रोत्साहित करण्यासाठी, सामाजिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात। तेव्हा याच अनुषंगानं आज गप्पा

0: आणि या कार्यक्रमात रक्तदानाचं महत्व याविषयी आपण श्रोत्यांशी संवाद साधूया. नमस्कार, बोला, कोण बोलतय?
1: नमस्कार, मिलिंद चिटणीस सोलापूरहून.
0: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. रक्तदानाविषयी अजूनही सर्वसामान्य माणसांच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत की मी रक्तदान करतोय तर त्याचा माझ्या तब्येतीवर काही अनिष्ट परिणाम होईल का?
0: बरोबर.
1: हा, तर असं काही होत नाही. हेच मला सांगायचं आहे की रक्तदान वर्षातून दोनदा तरी केलंच पाहिजे.
0: एखादा प्रौढ व्यक्ती प्रत्येक 3 महिन्यानंतर रक्तदान करू शकतो.
1: बरोबर आहे. पण हे रक्तदान करताना अधिकृत पेढीमध्ये जिथे तज्ज्ञ डॉक्टर्स किंवा नर्सेस असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच केलं गेलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: अधिकृत रक्त पेढीमध्ये ते जातं का हेही बघणं गरजेचं आहे.
0: बरोबर. रक्तदानापूर्वी रक्तदात्याच्या चाचण्या केल्या जातात, तिथे डॉक्टर उपलब्ध असले पाहिजेत.
1: दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर भारतातील अपघाताचं प्रमाण बघितलं तर एका युद्धापेक्षा जास्त माणसं अपघातात मारली जातात असं म्हणतात.
0: बरोबर.
1: मग अपघात शक्यतो अपघात होऊ नये याची काळजी खबरदारी घ्यावी, पण ती घेतली जात नाही आणि मग रक्ताची आवश्यकता भासते. त्यावेळी मग धावपळ होते, पळापळ होते. परत एकदा आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे मी आभार मानतो. आणि मॅडम, मला अमर अकबर यांनी चित्रपटातलं खून खून है पाणी हे गाणं ऐकायचंय.
0: नक्कीच. अमर अकबर अँथनी या चित्रपटातल्या या अर्थपूर्ण गाण्याची आपण निवड केली. नक्की ऐकूया आपल्या आवडीचं हे गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: तिरुवनंतपुरम खंडेराव पार्वती शंकर येरवाडे बोलतोय.
1: नमस्कार, बोला.
0: आणि आता रक्ताची गरज भरपूर वाढलेली आहे.
1: बरोबर.
0: साठी किंवा अपघात रक्त लागतंय आणि रक्तदान रक्तदाते कमी आहेत लोकसंख्येच्या मानात.
1: बरोबर.
0: मी जवळ 52 वेळा रक्तदान केलोय मी.
1: अरे वा. बर बर.
0: आणि माझी जेव्हा 61 होती तेव्हा मी मशानभूमीत रक्तदान शिबिर घेतलं होतं. तेव्हा 25 मुलांनी रक्तदान केलं त्यावेळेला.
1: बर.
0: आणि आता आमचं वय आता 70 रक्तदान रक्त घेत नाही आमचं आता.
1: म्हणजे
0: इच्छा आहे माझी घेत नाही आता.
1: आपण जे रक्तदान

0: नमस्कार, बोला, कोण बोलतंय?
1: हॅलो, गप्पा गाणी कार्यक्रम. नमस्कार लजीना मॅडम जी, संतोष खडसे बोलतोय विदर्भ यवतमाळहून.
0: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: अगदीच अगदीच, आणि आता विषय देखील खूप छान ठेवलेला आहे गप्पा गाणीसाठी, रक्तदाना संबंधी.
0: बरोबर.
1: आणि बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप मोठं असं महत्व आहे. कोणी रक्तदान करतं, कोणी अन्नदान, कोणी जलदान, कोणी श्रमदान, कोणी अवयवदान वगैरे वगैरे. या सगळ्या दानाची जी काही परंपरा आहे आपल्या भारतातली, आपल्या देशातली, ही खूप प्राचीन परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या गुरुसाठी एकलव्य या शिष्याने आपला अंगठा कापून दिला होता. यावरून दानाचं महत्व काय आहे, हे किती प्राचीन आणि पुरातन आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि दानी माणसाला देखील समाजामध्ये खूप मान सन्मान आणि प्रतिष्ठित समजलं जातं.
0: बरोबर.
1: त्याच अनुषंगानं हे जे रक्तदान आहे ते देखील इतर सगळ्या दानापैकीच एक महत्वाचं दान असून त्याला महादान देखील म्हटलं जातं. आणि रक्तदानामुळे खूप अशी म्हणजे आपल्या शरीरासाठी एक चांगली गतिविधी मानली जाते ती रक्तदानाची प्रक्रिया म्हणजे. आणि रक्तदान हे सर्वांनी आवर्जून केलं पाहिजे. सर्वांनी म्हणण्यापेक्षा जो व्यक्ती निरोगी आहे, सुदृढ आहे, अशा व्यक्तीने तर ते जरूरच करायला हवं. आपला वाढदिवस म्हणा किंवा मी इतर कुठल्याही शुभप्रसंगी म्हणा किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाला म्हणा किंवा कुणालाही म्हणा, जरुरी व्यक्तीला, समजा गरजू व्यक्ती आहे, त्याला आपण तर रक्तदान नक्कीच करायला हवं. आम्ही देखील आमच्या आयुष्यामध्ये 2-3 वेळेस रक्तदान केलेलं आहे मॅडम जी, पण ते शुभ प्रसंगी वगैरे म्हणून नाही तर इमर्जन्सीच्या वेळी, म्हणजे अत्यावश्यक वेळी ज्या रुग्णाला त्याची खूप गरज होती त्यावेळेस आम्ही केलेलं आहे. आणि रक्तदान करून आम्हाला एक खूपच चांगला आणि वेगळा असा आनंद आणि एक समाजाप्रती किंवा आपल्या देशवासियांप्रती काहीतरी चांगल्याची भावना, आणि या भावनेमुळे म्हणून आपलं मन माझं खरंच खूप आनंदित होतं मॅडम.
0: या समाजात आपण वावरत असताना, जगत असताना आपणही समाजाचं देणं लागतो, त्यामुळं आपण जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच रक्तदान करूया आणि जीव वाचवण्यासाठी आपण हातभार लावूया.
1: नक्कीच नक्कीच, सर्वांनी हा रक्तदानाचा संकल्प जर वर्षभरातून एकदा दोनदा जरी केला तरी खूप चांगलं राहील मॅडम. मी तसं म्हणतात की दर 3 महिन्यानंतर रक्तदान केलं पाहिजे म्हणून.
0: बरोबर.
1: हा, या प्रसंगी एक गाणं आठवतंय आम्हाला, चित्रपट कुदरत का कानून आहे, 1990 साली आलेला. यामध्ये गाणं आहे एक मोहम्मद अजीज यांच्या आवाजातलं, चारो तरफ अंधेर मचा आहे, पाणी महंगा सस्ता खून, कोई बताए हमको ये कैसा है कुदरत का कानून.
0: नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम जी.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि आज या कार्यक्रमात रक्तदानाचं महत्व याविषयी आपण श्रोत्यांशी संवाद साधतोय.
1: इचलकरण देऊन गुरुनाथ महतोकडे बोलतोय.
0: हा बोला.
1: रक्तदान देणं अत्यंत मानवी जीवनाला उपयुक्त क्रिया आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच सर्वत्र अभिनंदन व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, गेली 25 ते 30 वर्ष मराठा मंडळमध्ये दर शिवजयंतीला आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम करत असतो. आणि त्या ते रक्तदान आम्ही रक्तपेढीना देतो. हा, आणि रक्तदान देणं याचा अर्थ की एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी ते उपयुक्त होत आहे. आणि म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते व्हायला पाहिजे. त्यासाठी जी काही योजना असेल त्यासाठी सरकारनं सुद्धा मदत करायला पाहिजे. शक्यतो त्याच्यामध्ये डॉक्टरी सल्ला घ्यायला पाहिजे, कारण 50-60 वर्षाच्या पुढं त्या लोकांचं रक्त चालत नाही असं डॉक्टरांचं मत असतं. ही आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. जे रक्त आपण देतो ते उपयुक्त व्हायला पाहिजे.
0: नक्कीच. आपण ज्या उपक्रमाबद्दल सांगितलं की आपण दरवर्षी तो उपक्रम राबवता रक्तदानाचा, तो अतिशय उपयुक्त आहे आणि आपल्यासारखंच इतरांनीही रक्तदानाच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायला पाहिजे.
1: होय मॅडम, माझ्या आवडीचं गाणं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गो बाई, आज माझ्या बाळाला झोप का येत नाही, ते सुंदर गाणं लाव.
0: नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.

0: बोला, कौन बोलता है?
1: हाँ, मी रेंदाणे सुभाष शिर्के बोलतोय. हे रक्तदान मॅडम आहे का नाही, ते रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असं मला म्हणायचं आहे.
0: बरोबर.
1: रक्त द्यायची इच्छा आहे त्याच्यामुळे एखाद्या पेशंटचा जीव वाचू शकतो
0: बरोबर.
1: असं आहे. रक्तदान करणाऱ्याने रक्तदान करावं असं माझं म्हणणं आहे. आणि जे नॉर्मल पेशंट असतात ज्याला रक्ताची तुटवडा किंवा रक्त आणायला डॉक्टर सांगतात तेव्हा रक्तदानाचं महत्व कळते.
0: नक्कीच
1: असं आहे, रक्तदान हे इतरांना फायद्याचं आहे आणि रक्त देत्यालाही फायद्याचं आहे असं माझं म्हणणं आहे. रक्त दिल्यानंतर त्यांच्या अंगात रक्त वाढू शकते आणि पेशंट तयार होऊ शकते. दुसरा,
0: रक्तदात्यालाही रक्तदानाचे फायदे आहेत, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.
1: हा हा, रक्तदात्याला फायदे आहेत आणि रक्त जिथे घेतात त्यांनाही फायदा आहे.
0: बरोबर. आपण कधी रक्तदान केलंय का आपल्या आयुष्यामध्ये?
1: रक्तदान एक वेळाच केलं शाळेत, टीमचे तेव्हा फार दिवस झाले त्याला.
0: बरोबर. आज गाणं कोणतं ऐकायचं आहे आपल्याला?
1: पावसाचं लावते.
0: बर, नक्की ऐकूया पावसाचं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.

शेत का माला, शेत का माला

0: आम्ही लवराज पाटील एल डी पाटील सर, माजी मुख्याध्यापक, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.
1: बोला.
0: मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे या पृथ्वी तलावर आतापर्यंत बऱ्याच काही ज्ञानेंद्रियांची किंवा ह्याची ऑर्गन्सची हे केलेली आहे शास्त्र, पण रक्त तयार करण्याची अजूनपर्यंत काही मला वाटतं संशोधन झालेलं नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे रक्तदान केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांच्यात जागृती होणं गरजेचं आहे. प्रत्येकानं किमान एकदा तर रक्तदान करायलाच पाहिजे.
1: आपण जेव्हा रक्तदान कराल तेव्हा इतरांनाही प्रोत्साहित करा, कारण आपण प्रोत्साहन दिलं तर आपल्या आजूबाजूचे लोकही त्यासाठी तयार होत असतात.
0: हो हो हो. मी बऱ्याच लोकांना असं पुन्हा पुन्हा मुद्दाम सांगत असतोय.
1: बर.
0: मला तशी गाणी लक्षात येत नाही. कोणतंही गाणं लावा.
1: आपल्याला कोणतंही गाणं ऐकायचं आहे का?
0: दुसरं म्हणजे तुम्ही ह्या संदर्भात कुठलं लावायचं लावा मला.
1: नक्की ऐकूया. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. नमस्कार.

श्रोते हो, रक्तदान ही समाजासाठी अत्यंत आवश्यक सेवा आहे. देशातील अनेक लोकांना रक्ताची गरज असते. आपण नियमितपणे रक्तदान जर केलं तर अनेक जीव वाचवण्यात आपण हातभार लावू शकतो. तेव्हा आपण नक्कीच या समाज कार्यात सहभागी होऊया, रक्तदान करूया आणि जीव वाचवूया. कारण रक्तदानानंतर आपल्याला एक मानसिक समाधानही मिळतं की आपण रक्तदान केलं. एकदा केलेलं रक्तदान हे वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागून साधारणपणे 3 रुग्णांचं प्राण वाचवता येतात. रक्तदात्याच्या शरीरातील अतिरिक्त लोहाची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो. रक्तदान हे केवळ गरजू रुग्णांसाठीच नाही तर रक्त देणाऱ्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. तेव्हा श्रोते हो, आपण सर्वांनी जरूर रक्तदान करूया आणि समाज कार्याला हातभार लावूया. बराय तर मग श्रोते हो, आता वेळ झाली आहे आपला निरोप घ्यायची. आज कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी तंत्रसहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून प्रशांत चव्हाण यांनी, तर पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून BS कांबळे यांनी. बराय तर मग श्रोते हो, आपण पुन्हा भेटू गप्पा गाणी या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत संवादिका लजीना तुरुप आपला निरोप घेतेय. जाता जाता हे छानसं गाणं आपल्यासाठी. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र मध्यानिशी 12 वाजता आहेत. ठीक 12 वाजता वणित मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य

असतच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की बालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम एलएलएम झालेलं आहे. त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचं पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीला मला आपण असं विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी.

0: बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
1: बरोबर आहे.
0: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
1: नक्कीच.
0: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 मध्ये जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान त्याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्टवरून, त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप3 मध्ये सांगितलं, 15(3) की प्रत्येक स्टेटनी महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते, बरोबर आहे, मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
1: बरोबर आहे.
0: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी, निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त BNSS असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती, फॅमिली डिस्प्युट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सुद्धा रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015. जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल,

0: च्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीनं त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचा म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच आहे,
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केले, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही, म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे,
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झाले की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे. बालविवाह सध्याचा रिसेंट इश्यू, जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे, त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं
1: खरोखर,
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत,
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर रागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती,
1: खरंच
0: खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवलला असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे. एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो, किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल, त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन देणं, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे,
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे, त्यातली विक्टिम्स जे आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.

0: अगदी अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
1: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
0: खूप अत्यंत आवश्यक आहे खरंच.
1: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
0: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतोच, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणंही तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
1: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरल्या जातं,
0: बरोबर आहे.
1: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या आहे, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना,
0: बरोबर आहे.
1: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं,
0: बरोबर.
1: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठंतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात आणि आताची मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचार केला तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत,
0: बरोबर आहे,
1: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
0: खरं
1: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिली जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी जे कोणी असतील, कसं आहे मुलं म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो त्याप्रमाणे तो वागतो,
0: बरोबर.
1: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्हीही गोष्टी सांगू शकतो.
0: खरंच खरंच.
1: आणि फक्त हे फॅमिलीची नाही, तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातून त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेट

0: डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ते चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
0: खूप
1: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाज व्यवस्था तयार आहे का? आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानाच्यामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्षर अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत ते ऍटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचे, चेकिंग कुठे करायचे, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना ते पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे. बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केला जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल, ह्या सगळ्या गोष्टीची भीती.

0: स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बऱ्याच ॲप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय? पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती, मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन्स घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल. पहिली गोष्ट ही असते, मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल. किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतले पाहिजे, हे जे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं, हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र

0: अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
1: नमस्कार मैत्रिणींनो.
0: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
1: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि अतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण

0: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
0: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि अतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
1: अच्छा.
0: आणि अतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं. स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं, किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं, किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेल्या आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं, किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे.
1: बरं.
0: स्वस्थ व्यक्तीमध्ये. आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत, आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे.
1: हो.
0: मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
1: ऋतुपरत्वे
0: आणि दिनपरत्वे सुद्धा, जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत, किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे, हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
0: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे, किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं, की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा, घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं, हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये, की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व, आणि त्याचसोबत सामाजिक बदल, की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्येही बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धकं घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला, आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता.

0: आणि कधी कधी होतही नाही, असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत, हे एक जटिल समस्या आहे. आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय. ही सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा
0: हा, तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर.
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो, मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर.
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा.
0: मग हे कसं टिकवू आपण? तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा. तर मॅडम, बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, असे वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा.
0: हा, तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन्स ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा.
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम क्षमतेचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे.
1: मधुमेह
0: तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं? इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं? ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा इंडोक्राईन ग्लँड आहे जी ती दोन्ही आहे, इंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये, तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा. तर मग साधारण कुठल्या प्रकारचे

0: योगासन यासाठी करायला हवी?
1: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये.
0: बरोबर.
1: कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात,
0: हा
1: विपरीत शयनस्थितीमधले, शयनस्थितीमधले, किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोजमधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं, आणि मग ज्या ग्रंथी अतिकार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचे हार्मोन्स नियंत्रित करतात, आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
0: बर.
1: त्या त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोजमधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड. मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं, आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतात, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
0: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल.
1: नक्कीच नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करत असतात, आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स, हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात.
0: बर.
1: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रुपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं.
0: बर.
1: ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारणं आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्याचसोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे. बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल, आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे, किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
0: अच्छा.
1: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी.
0: अगदी.
1: हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो, पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही.
0: शक्यच नाहीये, कारण आताचं युगच तसं आहे. आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
1: पर्यायच नाहीये.
0: पर्याय नाहीये, तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो, नाही का?
1: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
0: अच्छा.
1: की सूर्यनमस्कार

0: तर हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्य नमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते. पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते. आणि त्याचसोबत काय होतं ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे व्याघ्रासन आहे शशांकासन आहे भुजंगासन आहे अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत. नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल तर यामुळे काय होतं अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे. मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा. तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल. तर हे एक
1: परस्परपूरक
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. हा ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे तो एक असं वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
1: बरोबर.
0: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळे काय होतं सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं बद्धकोष्ठता त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं म्हणजे काही कारण नसतं नाही बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं घबराट होतं असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार नियमित योगासनं प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत उदाहरणार्थ सर्वांगासन असेल की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते डोकं आणि मान वरच्या दिशेने आपण खेचतो पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसनं आहेत भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे सेतुबंधासन आहे मत्स्यासन आहे ही जी आसनं आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास

0: कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर,
0: 3 ते 4 दिवस.
1: अच्छा.
0: आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा.
1: बर.
0: हा, वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांकासन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जारी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल सिव्हिअर पेन आहे तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये पिंड्यांमध्ये मांडीमध्ये ओटीपोटामध्ये कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय, तर जागृत निद्रा. जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी?
0: हा, बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा. मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे. हे तर आपल्याला माहितीये की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथे योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात संत, म्हणजे आपण घेतो विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्यय असेल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी

0: आसनं कोणती असतात, तर ती आहेत पर्वतासन.
1: बर.
0: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं, किंवा सुप्त वीरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू चालना मिळते.
1: बर.
0: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर.
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि चौथ्या महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील, किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारे जे आसन आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. चौथ्या महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी नव्या महिन्यापर्यंत.
0: नव्या महिन्यापर्यंत. आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

माफ करा 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना

पेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा

0: सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जरा ठहरो मोहब्बत दिलदार, तो ये सारे शब्द इन्होंने चुने हैं. एक और श्रोता ने लिखा है, आईने में देखकर खुद को मुस्कुरा देते हैं वो, उस और उस मुस्कान पर न जाने कितने दिल हार जाते हैं. तुम्हारी आंखों की चमक के आगे आईना भी फीका लगे. खुदा ने बड़ी फुर्सत से तुम्हारी सूरत बनाई है. तो इस तरह से इन्होंने अपनी इबारत को लिखना चाहा है. एक और श्रोता ने लिखा है कि आज की इबारत को ध्यान से पढ़ने पर ये मुख्य शब्द निकल कर आते हैं जिन पर गाने आधारित हो सकते हैं. आईना, चेहरा, जुल्फ, हम सफर और बहुत सारे शब्द इन्होंने लिखे हैं. और एक और श्रोता लिखते हैं कि एक छोटी सी प्यारी सी बात, दर्पण में दिखने वाला अक्स तो कुछ पल साथ रहता है लेकिन अच्छे कर्मों का प्रतिबिंब लोगों के दिलों में बरसों तक चमकता रहता है. एक और श्रोता लिखते हैं, आज की इबारत आत्ममंथन और प्रेम का सुंदर संगम लगती है. आईना केवल चेहरा नहीं दिखाता बल्कि दिल के भीतर छिपे एहसासों, यादों, इंतजार और मोहब्बत को भी सामने ले आता है. ऐसा लगता है जैसे आज का सुरीला सफर हमें अपने ही दिल से मिलने, मुस्कुराने और जीवन के सबसे सच्चे हम सफर अपने आप को पहचानने की ओर ले जाएगा. जी हाँ श्रोताओ, और यही सब बातें जो हैं, कई बार हम जब आईने के सामने खड़े होते हैं तो हम अपने दिल से पूछते हैं और इन्हीं सब बातों का जिक्र आज गीतों के जरिए आपके सामने आया है. कभी कभी तो आईने के सामने खड़े होकर हम बातें भी करते हैं, कभी अपने आप से कुछ कहते हैं तो कभी अपने आप से लड़ भी पड़ते हैं.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला.

असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि

कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये केळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे टीन पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

चित्रसेन, उपचित्र, सुचारू, चित्राक्ष, नंद और उपेंद्र मारे गए।

30 मिनिटं होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची.

हाय गाइज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खर तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत ओळखायला लागलेले असता. कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो, तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणं ही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्रमैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे. त्यासोबतच भरतनाट्यम या नृत्यकलेचं शास्त्रोक्त शिक्षण प्रशिक्षण घेऊन ते शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या एक शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्टर, थिएटर आर्टिस्ट तसेच रेडिओ जॉकी म्हणूनही या आपल्या मैत्रिणीने काही काळ कार्य केलेलं आहे. तर आपल्या या मैत्रिणीचा एकंदरीतच आजपर्यंतचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास त्या मैत्रिणीसोबत संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेविषयी आपण या मैत्रिणीकडनं जाणून घेऊया. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऐश्वर्या डावरे या मैत्रिणीला. तेव्हा सर्वप्रथम ऐश्वर्या, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: प्रयाग संगीत समिती अंतर्गत आपलं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य प्रकारातून विशारद पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण आता MA भरतनाट्यमही पूर्ण केलेलं आहे. तर भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल, आणि त्याही आधी सर्वात जास्त महत्वाचं, कुठल्याही कलेची जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उपासना करतो, त्या कलेचं शिक्षण प्रशिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या गुरूंचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं असतं, तर तुमच्या गुरूंविषयी काय सांगाल?
1: भरतनाट्यमचा माझ्या प्रवासाची सुरुवात सांगायची म्हटलं तर माझ्या आईला इच्छा होती भरतनाट्यम शिकण्याची, पण तो काळ आणि मानवत सारख्या गावामध्ये ती वाढल्यामुळे तिथे काहीच स्कोप नव्हता. संभाजीनगर या ठिकाणी MA मराठी करत असताना 2 वर्ष त्या ठिकाणी भरतनाट्यमचं प्रशिक्षण तिने घेतलंय आणि जी आईची राहिलेली इच्छा म्हणून तिने मला परभणीमध्ये पाऊसकर मॅडम, मीरा पाऊसकर म्हणून परभणीला संभाजीनगरून शिकवायला येत होत्या मॅम, त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वीमध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्याकडे मी 6 वर्ष

वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरु विक्रांत वायकोस यांच्याकडे हँड ओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं. आणि आता मी एम ए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉइंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सानिध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कले.

0: एम ए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉईंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सानिध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द, या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्यांचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे. आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला, कुठली पण 8 शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच 8ही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि 4 वेदांच्या नंतर जो 5वा वेदाची निर्मिती जेव्हा भरत मुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
1: खरंच सर्वांना समाविष्ट करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपणा सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेतलं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
0: ऍक्च्युली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो. त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थीनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही, त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे, म्हणजे मी चार घराण्यांच्या

0: अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये, आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळतंय ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली, आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विशारदपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ, आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार, तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं, आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते. मी शिकवतच होते मुलींना, तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीतही नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला, आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते, आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे, ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते ते आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो, शिकतच राहतो. डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे, आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध
0: आहे.
1: म्हणजे ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या, आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात, आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे, आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे. त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
0: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते, आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगलं कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसानी केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे

0: ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाहीये तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
1: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, साधनेचा उपास भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच.
0: बरोबर.
1: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही. अगदी तसंच आहे.
0: म्हणजे ज्यावेळेस तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासांमध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले महिना झाला नाही रियाज नाही होती चालेल काही प्रॉब्लेम नाही तो अवघड
1: साधना ती उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
0: अगदी खरं.
1: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास करन्यास देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
0: अगदी खरं.
1: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई वडील आजी आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेली आहे. आणि काय होतं जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते, तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे. दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो आणि महत्वाचं दोन्ही कला हे भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनिस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्या तुम्ही प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे. त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाहीये तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा,

0: भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठकांनाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्यक्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्यक्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका, याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमलाच भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीमशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्समध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं, ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्याच्या मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदी मध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली, कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे, ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं, हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात. आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्हीमध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काय अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढं आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले, 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी. म्हणून
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे.
0: खूप जास्त
1: म्हणजे छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्यापर्यंत.
0: खरं खरं
1: ऐश्वर्या, रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर, याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल? तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असं तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायचे बर का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहितीये. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला

0: त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती एक गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगत करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ती आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्राविण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ॲज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही. तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
1: आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची काच धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अशोक पत्की यांचं संगीत. सौभाग्य लाभले चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत.

गीतबहार या कार्यक्रमात आपण चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत आहोत. आता यानंतर ऐकूया मन्नाडे यांच्या स्वरात वरदक्षिणा चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

0: या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. साडेसहा वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून आयसीआय वुमन्स T20 स्पर्धेतील सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे वर्णन रेडिओ सेट, DTH आणि DRM प्रसारित होईल. या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ऍपवरून प्रसारित होतील.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांडळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मुलाचा जीव वाचवाल।
2: संध्याकाळचे 6:20 होत आहेत। दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया बालदोस्तांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम.
1: प्रभात.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना. वर्गातले शिक्षक तर आता गप्प बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजूच शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवत आहेत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणारच आहे.

तर दोस्तानो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषत वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्ट मध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा, आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तांनो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागलीय, हो ना? तर असं नाही बर का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे म्हटलं. बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा हं, एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला. मग मेच्या शेवटाकडे वाटतं बर होतंय लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हं पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हं.

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल.

माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भली बुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या, शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते, त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे, त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले, लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं, मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं, फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकार विरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात, आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या, तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरापेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे, तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं.

आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो, हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

न्यूज ऑन AIR ऐपवर आकाश श्रोतेहो बालदोस्तांसाठी आपण कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आता यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो। सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन।
2: नमस्कार, मी केतकी थत्ते।
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय। मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे। गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा। एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या।
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची। विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं। झालं बजेट तयार? हो, 5,000 वाचले। नवीन साडी घेऊया? नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
4: आणखी
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा। आली आहे मोठी,
4: आता जाग बाई।
5: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
6: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
7: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे।
7: आता 0 कसे देऊ?
6: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
7: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

आकाशवाणी मुंबई राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड

0: पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ते आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीचे व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवासी असून ते मसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सध्या परिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा अडान नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार आता नवीन झुमके नाही आधी बचत आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री. पण त्या झुमक्यांचं काय? जातेस की देऊ इंजेक्शन?
2: RBI सांगते.
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

0: न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाले आहेत.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते की मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
2: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00.
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
2: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
2: अज्ञात मुंबई.
3: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्यका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ऍपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशन पट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाइम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅब मधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूइंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटी बरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहे, शॉर्ट फिक्शन, डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि अॅनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पाहावेत सिनेमा. तर असं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDC आहेच पेड्या रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्ले इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर यांना इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ह्या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450

0: पेक्षा जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शन मधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDC ने प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDC स्वतःच एक पॅकेज आहे, कारण आम्ही NFDC ने पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत, त्याच पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवनीकरण केलेलं आहे अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरीचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर पिप्रेस्की म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: जसा हा मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, ह्या संपूर्ण याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्म मेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही आमच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFF-मध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो नवीन मिळेल.
1: श्रोतेहो, यंदाच्या MIFF-चं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा MIFF इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी गव्हर्नमेंट महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी

0: आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मिफ हा महोत्सव फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिव्हल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याचं GR यायचं आहे पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद, इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेली आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती

तिथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुप शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्याला ही सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, दे दणादन ग्रुप सुवर्ण कांबळे तारबाई पार्क कोल्हापूर, विठ्ठल डाळेकर रुक्मिणी विशाल पूजा बापू डेळेकर सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोली, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगुले दोनवडे महादेवराव डोंगळे घोटवडे, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे रेखा सागर साबळे अलका दयानंद साळवी छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर आशा गोरे अश्विनी विक्रम तानवडे मेघा सुभाष सातवेकर बजरंग कुंभार नंदाताई श्रीपती कुंभार वैशाली विक्रम तिप्पे.

0: योगिता राजेश टिप्पे स्नेहल सतीश कसलकर शीतल उत्तम कसलकर मुक्काम पोस्ट तमनकवाडा राजेंद्र शेंडगे सुप्रिया आकाश शेंडगे कल्याणी गोरे कवीश चिनू मुक्काम पोस्ट देवराष्ट्रे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गब्रुपैलवान थोरात दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन सूरज आणि पीआर जैन अंजू शनिराज रवी छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगाहून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर फैजनबी शाकेर इस्लामबी बाबा करिश्मा सिमर सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिल्लाबी गदर निलोफर शेख तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद आणि यासोबतच संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दत्वाडीथून कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं वरात या चित्रपटातलं हे गीत
1: चारी बाजूला मेहर करती ढग आल्या तो आभाळ भरती आल भुरंगट आल भुरंगट.

मंडळी, या छानशा गीतानंतर आता वळूया पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण, अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर, विलास पाटील, काका सोमन पाटील, बाळू बोडके, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूर, रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप

अरविंद कांबळे यळगुड, सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, तुषार कुरणे, प्रसिंग कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैयासे छकुली इंगोले, देव छोटूदादा, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंदर चौरसिया, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव, वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर तालुका पन्हाळा इथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण गुंड्या पांड्या माई करिश्मा अंकिता

मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैयासे छकुली इंगोले, देव छोटूदादा, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंद्र चौरसिया, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव, वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर तालुका पन्हाळा इथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण गुंड्या पांड्या माई करिश्मा अंकिता अनिकेत चव्हाण डॉक्टर सूरज सुर्वे नमिता प्रकाश सुर्वे कल्याणहून। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं थापाड्या या चित्रपटातलं हे गीत।

सांगली, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, हिमेन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दतवाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड, सचिन राजमाने, वैभव जाधव, वीरभद्र जंगम मुक्काम पोस्ट बस्तवाड आणि चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणीक ज्योती अजित लता राजाराम चव्हाण, तुंगी इथून हर्षवर्धन पाटील, रोहिणी मेघा आणि संजना पाटील। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं धरती या चित्रपटातलं हे गीत।

मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वळूया पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सुशीला विलास दावणे, कागल, सचिन किलेदार, भडगाव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, अनिल परीट, चंदूर, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर, बंडोपंत शहागुरुजी, गाव

अन्नधान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. मंडळी या मस्त गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण ज्योती काळेबेरे सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी रेवा ईश्वरी ऋतुराज समर्थ रतन संजय सोनिया पद्मा सुलेंद्र आवटे यळगुड संगीता काशीनाथ रेशमा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वरणगे डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी रुद्रकोळकर वाकुर्णी तालुका बदनापूर शिवानी कांबळे अलाहाबाद शीला स्वप्नील कोंडीराम परीट राजू कांबळे विनायक कुंभार तळंदगे दीपाली अमोल सुला एकनाथडी कांबळे मौजे सांगावीतले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं संसार या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानच्या गीतानंतर आता मात्र वेळ झालीये आजच्या कार्यक्रमातल्या या शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, अर्चना सावंता मगदुम, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून आयशा रमजान डफेदार, विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद वंदना धनपाल शिंदे, योगेश आनंदी, संभाजी माने अलाटवाडी, हर्षवर्धन कल्याणी, उमा सुरेश पाटील, धैर्यशील राजवीर, रेश्मा चेतन पाटील हदनाळ, ईरा अनविरा, उषा किशोर शिनगारे, उजळाई कॉलनी सरनोबतवाडी, निवास नंदा आणि केरबा शिंदे बेलवळे बुद्रुक, देवांश खंडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी, पांडुरंग साताप्पा बाजीराव टिपुकडे, सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली, मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ, केडी पाटील, भीमराव जगदाळे, एस आर पाटील, प्रकाश गायकवाड कोगनोळी, साई वैभवी, अर्चना संतोष पाटील, अथर्व स्वरा, वर्षा योगेश पाटील, पंचशील कॉलनी पाचगाव, गोपी गुंडी, कल्पना सुर्वे, उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर, श्रीराज ज्ञानेश्वरी, पूजा विशाल, शंभो हरी, काजल वैभव, नंदा शिवाजी माने अलाटवाडी आणि चंद्रशेखर पाटील, विमल पूजा, सागर पाटील, आदित्यकुमार कुगे, रवी ग्रुप चेंदूरचे हे श्रोते. कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातलं हे नाट्यपद.

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबरच आता मात्र कार्यक्रमात वेळ झालीये निरोप घेण्याची. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

FM बँड 102.0 7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: शामिला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आत्ताच आपण ऐकलं. 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
1: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच

प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोलानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी दोन खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट

0: उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर दत्तातुले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगीत.

0: न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक गीत.
1: एलकोटे एलको
2: जय मल्ला.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, प्रतिमा मित्रा यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेंद्र श्रीवास्तव यांचं गीत आता आपण ऐकूया.